नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026। सकाळचे 5:55:30 झाले आहेत। आमच्या आजच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग असावर आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता तथा काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आणि पुणे.
1: भक्तगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग गायलाय आर्यन पराडकर यांनी.

सकाळचे 6:13 होत आहेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत जयश्री बेलसरे यांनी गायलेले उमाकांत काणेकर यांचं बुद्धगीत, संगीत अशोक पत्की यांचं.

धन्य नामदेव धन्य पंढरीनाथ तयाने अनाथ उद्धरिले धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव त्याचे पाय देव आम्हा भेटे नाम याची जनी पालट पई झाला भेटावया आला पांडुरंग अनन्य भक्तिभावातून निर्माण झालेली श्री विठ्ठल भक्ती ही नक्कीच विठ्ठल भक्ताचं प्रारब्ध बदलून टाकते पंढरी जशी विठ्ठलाची आहे तशीच ती विठ्ठल भक्तांची सुद्धा आहे या पंढरीत येणारा प्रत्येक विठ्ठल भक्त हा भाग्यवानच समजला जातो पुण्यभूमीचा सहवास प्राप्त होणं हे सामान्य लक्षण नाही पंढरी ही भूवैकुंठ मानली जाते वैकुंठात जे सुख नाही ते सुख भक्ताला पंढरीत प्राप्त होतं असं म्हणतात विठ्ठल भक्ताचं मन जिथं रमतं किंवा ज्या भगवंत स्वरूपावर स्थिर होतं ते स्वरूप म्हणजे कैवल्य प्रदाता विष्णूचं राजस सुकुमार गोजीर असं विठ्ठलाचं स्वरूप त्यानं या मायबापानं पंढरीत येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मुलासारखं जपलं आहे स्वतःला आपण विठ्ठलाचे भक्त जरी म्हणवत असलो तरी विठ्ठल माऊली आपल्याला तिचं लेकरूच मानते त्यामुळे अनेक संतांनी पंढरीनाथाला मायबाप अशी उपमा दिलेली आहे कपाळी चंदनाचा टेळा गळ्यात तुळशीची माळ हाती वीणा टाळ आणि मुखातून सतत हरिनाम असा वारकरी पंढरीत आल्यानंतर धन्य होऊन जातो पंढरीनाथाचं सावळ रूप पाहिल्यावर त्याच्या आनंदाला सीमाच उरत नाही त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन नेत्रातून सतत अश्रू धावू लागतात त्याच्या मनाची घालमेल थांबते तो स्थिरावतो आणि चक्क विठ्ठलाला मिठी मारतो प्रपंचात गुरफटून गेलेला हा जीव त्या विठ्ठलाला पाहून धन्य होऊन जातो आता मात्र त्याला आपल्या प्रपंचाची यत्किंचितही आठवण होत नाही असं नुसतं त्या विठ्ठल भक्ताला होत नाही तर त्या विठेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला सुद्धा होतं बरं का तोही या भक्तांचा भाव पाहून वैकुंठातून थेट त्या विठ्ठल मूर्तीमध्ये समाविष्ट होतो त्याला चक्क मिठी मारतो असा सोहळा खूप नयनरम्य असतो देवाच्या मुखावर भक्ताला पाहिल्यानंतर खूप आनंद होतो हा आनंद आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपण नीट लक्ष ठेवून असावं भगवंत या आनंदाचा साक्षात्कार म्हणून तो तिथे पाऊस पाडतो किंवा निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलवितो दगड माती फुलांना चंदनाचा सुहास येतो पंढरीतल्या मातीतील प्रत्येक कण सुगंधित होतो जे संत पंढरीमध्येच वास्तव्यात आहेत त्यांना खूप धन्यता वाटते आपण पंढरीत वास्तव्य करत आहोत याचा त्यांना सार्थ अभिमानही वाटतो देवाचे भक्त पंढरीत राहण्यास खूप तत्पर असतात परंतु सगळ्यांनाच पंढरी नगरीमध्ये कायम वास्तव्यास राहता येत नाही याचंही दुःख ते आपल्या अभंगातून मांडताना दिसतात ज्ञानेश्वरांसारख्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या योग्याला सुद्धा आपला हा भाव लपवता आला नाही पंढरीमध्ये राहण्याची लालसा त्यांच्याही मनाला सतत होती पंढरीनाथाचं स्वरूप ज्ञानेश्वरांनी खूप रसाळ आणि मधुर शब्दात वर्णन केलेलं आहे म्हणूनच कटीवरती हात ठेवून उभा असलेला हा विठ्ठल आपल्याला सतत आनंदाचा आणि मुक्तीचा स्वानंद देत आहे असं जनाबाईला प्रस्तुत अभंगात वाटतं पंढरीत राहणारा तर धन्यच आहे त्याहून आषाढी कार्तिकीला न चुकता पंढरी रायाचं दर्शन घेण्यासाठी आतुर असलेला प्रत्येक वारकरी सुद्धा धन्य आहे आषाढी कार्तिकीला येणाऱ्या वारकऱ्याला पंढरीनाथाचं दर्शन झालं नाही तर त्याचा जीव कासावीस होतो उभा असलेला मूर्तीतला माझा देव मला कुठं ना कुठंतरी भेटून जाईल हा दृढभाव त्याच्या मनात येऊन जातो आणि तसं घडतंही भगवंत कोणाच्या तरी रूपानं त्या भक्ताला दर्शन देऊन जातो आपली ओळख त्याला करून देऊन जातो प्रचंड गर्दी गोंधळ देवासमोर असतीच ती सर्व गर्दी भक्तांचीच असते असं नाही तर अनेक कारणानं पंढरीत आलेली प्रत्येक व्यक्ती पंढरी रायाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतेच असंही नाही तरी सुद्धा त्यातील भक्त जाणून देव त्यांच्या समोर कुठल्या ना कुठल्या तरी रूपानं येऊन जातो खऱ्या वारकऱ्याला मुखदर्शन झालं तरी धन्य वाटतं बऱ्याच वेळेला असंही घडत नाही त्याला शिखराचं दर्शन घेऊन परत जावं लागतं तो पुढील वारीची आतुरतेनं वाट पाहत राहतो त्याचं कुठल्याही कामात लक्ष लागत नाही हा भक्त पुन्हा वारीला येतो आणि भगवंताच्या दर्शनाची इच्छा

0: आताच आपण गोविंद पवळे, प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले संत विष्णुदास नामा यांची गवळण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 20 मिनिटं होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे, संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी.

0: व्याख्या करतो, त्याला पाहण्याची आतुरता त्याला म्हणजेच विठ्ठलाला जागृत करतो आणि विठ्ठलही आपल्या भक्ताला दर्शन देऊन जातो। हा धन्यभाव प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात येतोच। पंढरी म्हणजे वैकुंठ, पंढरीचं सुख, पंढरी राया आपल्याला या नगरीमध्ये देतच असतो। प्रत्यक्ष वैकुंठ कोणीही पाहिलेलं नाही, परंतु संतांनी त्याच्या कीर्तनात आणि नामस्मरणात पंढरी रायाला मात्र आनंद घेताना पाहिलेला आहे। हे सुख कुठं आहे तर ते पंढरीत आहे। वैकुंठाला जे भक्त भेटत नाहीत ते या भूवैकुंठी म्हणजे पंढरी नगरामध्ये आपल्याला भेटतात, म्हणूनच तो विठुराया पंढरी नगरीमध्ये स्थिरावलेला आहे। संत पुंडलिकानं त्या भक्तप्रेमी असलेल्या विठ्ठलाच्या हृदयाचा कायापालट केलेला आहे, म्हणूनच आपण विटेवरी उभा असलेला विठ्ठल आज पाहत आहोत हे आपल्याला नाकारता येण्याजोगं नाही। म्हणूनच प्रत्येक भक्ताची भक्ती ही श्रेष्ठच असते। भगवत प्रेमानं पुनीत झालेले भक्त हे भक्तश्रेष्ठ म्हणून ओळखले जातात। जनाबाईंनी या अभंगातून पंढरीचं, पंढरी रायाचं, नामदेवादी संतांचं आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आभार मानलेले आहेत।
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे। संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी।
2: जनी म्हणे
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। जाहिरातींच्या प्रसारण तर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक।
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणीम,
5: संपर्क 87400304008।
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंगर।
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
8: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
9: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
8: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
9: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
8: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
9: संपर्क 87884014497।
10: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
11: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
10: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
11: संपर्क 97671704 आणि 97671705।
3: आता ऐकूयात सोलापूर दिनांक।
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
4: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
12: ऍडमिशनचं काम झालं।
4: आणि एवढी मोठी फी?
12: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारत

0: भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 9096222325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. राज्यातील कांदा साखर प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार. इंधनाची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी जिल्ह्यात संयुक्त भरारी पथकांची नियुक्ती. गोकुळ कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच, आज तहसीलदारांकडे बैठक. आणि आयपीएल स्पर्धेतील गतविजेता बंगळुरू संघ यंदाही पुन्हा अंतिम फेरीत.

आता घडामोडी विस्तारानं राज्यातील साखर उद्योग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कांदा साखर उद्योगाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री शहा यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार ही भेट होणार आहे. राज्यात कांद्याचे दर घसरले असून साखर उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत. या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांनी काल इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेत पेट्रोल डिझेलचा 5 ते 7 दिवसांचा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देश कंपन्यांना दिले. तसंच प्रशासनाच्या परवानगीशिवाय पेट्रोल पंपावर कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्यानं नागरिकांनी अतिरिक्त साठा करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं. इंधनाची कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्याचा निर्णय या बैठकीत झाला. हे पथक वेळोवेळी पंपाची तपासणी करेल असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीनंतर काल त्यांनी स्वतः पंढरपूर येथे थेट एका पेट्रोल पंपावर जात तपासणीही केली. धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडे असलेल्या 130 कोटी रुपयांच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर सुरू असलेले शेतकऱ्याचे आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं. पण आंदोलनाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे दुपारी आंदोलक शेतकरी आक्रमक झाले. त्यावेळी पोलिसांमध्ये शाललेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलं. पण दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. तसंच या प्रश्नावर आज बुधवारी कारखाना प्रशासन आणि शेतकरी यांच्यात बैठक बोलण्याचं आश्वासन दिल्यानंतर वातावरण काहीसं निवळलं. कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव नाकारायला सोयाबीन पीक विमा आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं काल सोलापूर हैदराबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करत जोपर्यंत सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा खासदार शिंदे यांनी यावेळी दिला. यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी होत असून त्यापूर्वी 16 जुलैपासून भाविकांसाठी 24 तास दर्शनाची व्यवस्था केली जाईल अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी काल पंढरपुरात आयोजित बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. 25 जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल. तसंच जुलै महिन्यात महालक्ष्मी आणि व्यंकटेश मंदिरं दर्शनासाठी खुली करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी अभंग गातावन अभियानात सहभाग श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यासह मंदिर समितीच्या 2026-27 अंदाजपत्रकास यावेळी मंजूरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील 96 बोगस बांधकाम परवान्याच्या प्रकरणातील 35 इमारतीमधील नियमबाह्य बांधकाम पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. मात्र 35 पैकी 23 जणांनी न्यायालयात धाव घेतल्यानं 26 मेपर्यंत न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली होती. आता या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून यापुढील सुनावणी आता उद्या 28 मे रोजी होणार आहे. सोलापूर शहर हद्दीतील सलगर वस्ती परिसरात 54 मीटर रस्त्याजवळ एका खासगी जागेतील जवळपास 150 झाडं विना परवानगी तोडण्याची घटना काल उघडकीस आली आहे. या प्रकरणी उद्यान विभाग आणि पोलीस आता तपास करणार आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणामध्ये सध्या केवळ 30% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यातील बऱ्याचपैकी हिस्सा मृतसाठ्याकडे जात आहे. त्याशिवाय 650 विद्युत मोटारीद्वारे धरणातून पाण्याचं

उपसा सध्या होतो आहे. मंजूर विकास कामाच्या ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यक दवाखान्याच्या परिसरात किमान 10 झाडे लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभेत काल घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सभापती इंद्रजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. एप्रिल अखेर अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सर्व मंजूर कामं गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याकडे लक्ष द्या अशा सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात बकरी ईद उद्या साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 28 फिक्स पॉईंट केले आहेत. 28 मे ते 30 मेच्या रात्रीपर्यंत 3 दिवस 850 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान शहरातील 6 ठिकाणी उद्या नमाज पठण होणार आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेव होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे 28 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 28 मे रोजी मूर्ती प्रतिष्ठापना, 29 मे रोजी महिलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 30 मे रोजी रात्री 10:30 वाजता पाळणा कार्यक्रम आणि 31 मे रोजी जयंतीनिमित्त दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या अंतर्गत विसापूर रांजणगाव सारोळा स्थानकादरम्यान तांत्रिक कामं आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 28, 29 आणि 30 मे रोजी कर्नाटक एक्सप्रेससह सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याची समस्या टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेनं पूर्वतयारीला वेग दिला आहे. महापौर विनायक कुंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी काल बुधवारी शहरातील प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पंजवानी मार्केट, कारंबा नाका, घरकुल आणि एमआयडीसी यासारख्या हॉटस्पॉट भागातील नाल्यांमध्ये साचलेला गाळ काढणं तसंच अडथळे दूर करून तातडीनं खोलीकरण रुंदीकरण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेली पडसाळ, देणगी कक्ष आणि अर्धमंडपाच्या पायऱ्यांची कामं 25 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काल दिले. काल जिल्हाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणची पाहणी करत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि घुसखोरांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अधिक मासातील आज कमला एकादशीला होणारे 4 ते 5 लाख भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विनामूल्य दर्शनाचे फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर समितीला दिल्या. पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दर मंगळवारी 9 व्हेईकल डे पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार काल या उपक्रमाला कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. काल 30 कर्मचारी इलेक्ट्रिक बाईकवरून, 12 जण सायकलवरून तर 15 जण ऑटो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार 25 मे ते 1 जून 2026 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. यामध्ये 28 मे रोजी बकरी ईद आणि 31 मे रोजी रविवार या सार्वजनिक सुट्ट्यांचे मात्र दिवस वगळण्यात आले आहेत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 25व्या एलएक्सटी स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सोलापूरच्या विनर्स फाउंडेशन स्केटिंग क्लबने जनरल चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 6 रजत आणि 4 कांस्य अशा एकूण 13 पदकांची कमाई केली. विजेत्यांना आयोजक ऋतू राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. विराज अरकाल, असित कांबळे, आरोही गाडे यांनी सुवर्णपदक मिळवलं तर आसद शेख, आराध्या बडवणे, सक्षम होच्चे, देवांश सरोदे, शौर्य कदम, सारंग मठपती यांनी रजत आणि मेदिनी जगताप, साद शेख, विनायक होच्चे, सोहम गाडे यांनी कांस्य पदक मिळवलं. सम्यक मोहोळकर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. आता क्रिकेट. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं मंगळवारी गुजरात टायटन्सचा 92 धावांनी पराभव केला. कर्णधार रजत पाटीदार याने झळकावलेल्या नाबाद 93 धावांच्या खेळीवर बंगळुरू संघानं क्वालिफायर 1 लढतीत दिमागदार खेळ केला आणि आयपीएल स्पर्धेची यंदा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. दरम्यान गुजरातला अंतिम फेरीत पोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील लढतीतील विजेत्यांशी त्यांचा सामना होणार आहे. आता तापमान. काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 39.2 दशांश, किमान 28.5 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यातील कांदा साखर प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार. इंधनाची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी जिल्ह्यात संयुक्त भरारी पथकाची नियुक्ती. गोकुळ कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच, आज तहसीलदारांकडे बैठक. आणि आयपीएल स्पर्धेतील गतविजेता बंगळुरू संघ यंदाही पुन्हा अंतिम फेरीत. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील

0: पुढे संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतार यांनी.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
3: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
4: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
5: संपर्क 87 88 46 14 97।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: VR पवार, चाटी गल्ली सोलापूर।
8: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा पिकावर पडणाऱ्या काजळी या बुरशीजन्य रोगाबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. आज निळी हिरवी बुरशी, ज्यालाच आपण ब्ल्यू माउल्ड म्हणतो किंवा बोट्रिटिस रॉट, या रोगाबाबतची माहिती आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. कांद्यावर जर निळी हिरवी बुरशी म्हणजेच ब्ल्यू माउल्डचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला कांद्यावर फिक्कट पिवळसर जखमा तयार होऊन त्याचे ठिपके तयार होतात. यामध्ये निळ्या हिरव्या बुरशीची वाढ होते, तसंच कांदा मऊ होऊन सडतो. प्रादुर्भावग्रस्त कांद्यामधून आपल्याला उग्र वास येतो. ही बुरशी माती, कांद्याची झाडं यामध्ये आढळून येते. तसंच निळी हिरवी बुरशी या रोगाचा प्रसार हा प्रादुर्भावित इजा झालेले कांदे, साठवणुकीमध्ये झालेली इजा आणि उन्हाच्या चटक्यांमुळे झालेली इजा यामुळे होतो. यासाठी उच्च आर्द्रता आणि 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान हे पोषक ठरतं. निळी आणि हिरवी बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय करताना, गोण्यांमध्ये कांदे भरत असताना, तसंच हाताळणी करताना किंवा ट्रॅक्टरमध्ये गोण्या लोड करत असताना त्याला इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. जखम झालेले, साल निघालेले कांदे हे साठवणुकीमध्ये ठेवू नयेत. ते निवड पद्धतीनं बाजूला काढून टाकावेत. यासोबतच साठवणुकीपूर्वी कांदा चाळीमध्ये मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणं अत्यंत उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीनं निळी हिरवी बुरशी यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. कांद्यावर आणखी एक रोग पडतो, तो म्हणजे बॉटरिटिस रॉट. हा रोग शेतापेक्षा कांदा साठवणुकीमध्ये आपल्याला

0: मोठ्या प्रमाणात दिसतो. या रोगाची लक्षणं म्हणजे सुरुवातीच्या कांद्याच्या गर्भापासून ही सुरू होतात. तपकिरी रंग येऊन यामुळे कांदे मऊ पडतात. दमट हवामानामध्ये राखाडी रंगाची बुरशी ही प्रादुर्भावित कांद्याच्या वरील बाजूला आणि आतील बाजूला तयार होते. जास्त प्रादुर्भावित कांद्यामध्ये स्क्लेरोशिया दिसून येतो. ही बुरशी साठवणीतील कांदा आणि जमिनीमध्ये कायम स्वरूपी आढळून येत असते. आर्द्रतायुक्त हवामान आणि 10 ते 24 अंश सेल्सिअस तापमान हे अत्यंत पोषक मानलं जातं. जर आपल्याला बॉट्रिटिस रॉटवर नियंत्रण मिळवायचं असेल तर उपाय करताना काढणीनंतर कांदा पात कापताना मान 2 ते 3 सेंटीमीटर लांब ठेवावी. अगदी जवळून मान कापल्यास बुरशी थेट कांद्यामध्ये प्रवेश करते. तसंच साधारणत 50 ते 70% माना पडल्यावरच कांदा पिकाची काढणी आपण केली पाहिजे. अशा पद्धतीनं काही उपाययोजना जर आपण वेळेवर केल्या तर काजळी, निळी हिरवी बुरशी तसंच बोट्रिटिस रॉट अशा रोगांचा कांद्यामध्ये होणारा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येतो.
1: आजचा कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण ऐकू शकाल आणि दुधाळ जनावरातील लंगडण्याची समस्या या विषयावरचा ग्रामीण संवाद सहभाग नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे यांचा आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता ऐकूयात कार्यक्रम कीटकांची दुनिया.
2: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
3: आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीजच्या खालच्या कप्प्यात असलेल्या फळभाज्या ज्या झटपट होतात, अहो डब्यासाठी तर सगळ्यात उत्तम, अशा फळभाज्यांवर असणाऱ्या कीटकांची आपण माहिती ऐकूया. अशा फळभाज्यांवर पडणारे कीटक कोणते? तर लाल भोपळ्यावर असणारा एक कीटक म्हणजे बीटल कीटक, ज्यांना रेड पम्पकिन बीटल असं सुद्धा म्हणतात. आपल्या आशिया खंडात, उत्तर पश्चिम भारतात, आफ्रिकेत, दक्षिण युरोपात, ऑस्ट्रेलियात या सगळ्या ठिकाणी भोपळा, कारलं, खरबूज, काकडी या सगळ्या पिकांमध्ये कीड निर्माण करणारा हा कीटक. ह्या कीटकाचं वर्णन ऐका. हा बीटल प्रौढ अवस्थेत असताना चॉकलेटी किंवा लाल असतो, 5 ते 8 मिलीमीटर आकाराचा असतो. या कीटकाच्या पोटावर पांढरे तलम मऊ असे केस आढळतात. यांची मादी एका वेळी चक्क 300 अंडी घालते आणि या अंड्यातून पांढरट रंगाच्या आळ्या बाहेर पडतात. आळ्या जन्मतःच खादाड खाऊ, त्यामुळे मग जमिनीतली मुळं, जमिनीतलं खोड, वर वाढलेली वेल, गळलेली पानं यांचा अक्षरशः फडशा पाडतात. यांच्या आळ्या मोठ्या होताना 4 वेळा कात टाकतात, म्हणजे आपली त्वचा सोडतात. याला मॉल्टिंग असं म्हणतात. मग 25 दिवसात मातीमध्ये मऊ, जाड भिंतीचं, मातीपासून बनलेलं, पाण्यापासून संरक्षण होणारं, वॉटरप्रूफ असं चेंबर बनवलं जातं. त्या बीटलचे नैसर्गिक शत्रू म्हणजे लेडी बीटल, टॅकिड माशा, बग्स, कोळी हे सगळे लाल भोपळ्याच्या बीटलला खाऊन टाकतात, म्हणजेच नैसर्गिक पद्धतीनं कीड नियंत्रित करतात. याशिवाय कडुनिंबाची पानं, लाकडाची राख, चुना या गोष्टी पाण्यात मिसळून फळभाज्यांवर टाकल्या तर भोपळ्याचे बीटल नाहीसे होतात. काही पारंपरिक पद्धतींचा सुद्धा वापर करता येतो. स्वच्छता करणं, नीट मशागत करणं, कचरा काढणं, क्रॉप रोटेशन याचा शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो.
2: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
1: कीटकांची दुनिया हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 6:50 झाली आहेत.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपडेट ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपते, सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
4: वेळ 10:30 to 8.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 9172741499.
7: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
8: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
7: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
8: अय्या, खरंच?
7: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
9: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 9822189538.
10: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
11: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
10: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
11: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
12: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्वनगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 9028038555.
13: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
14: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
13: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 to 4. मोबाईल 9579979940.
15: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
16: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
15: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
16: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
17: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 2074-30-72.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
4: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
2: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
4: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
2: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
4: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
2: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221111745.

0: सर्विस नुर्वी अँड जेके असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
6: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
7: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
8: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-14-44-34. शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
0: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87-88-46-14-97.
9: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
10: मोबाईल 77-19-92-22-55.
1: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
0: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
11: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
1: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
0: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
1: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
0: मोबाईल 860-58-33-499 किंवा 72-190-63-953.
12: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांना

आताच आपण पराधनी या चित्रपटातलं आनंदबक्षी यांचं गीत ऐकलं. किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला संगीत साज होता राहुलदेव बर्मन यांचा. आणि याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेशही आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात। लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा। आकाशवाणी ऐकत रहा। आकाशवाणी।

0: करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वेस्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वेस्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो आहोत, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक

0: यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवथाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एका महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळा राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा.

0: येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94 218 760 55।

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकता. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:25 होत्यात. आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉ भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपात्र जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीटवेव मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुरात

0: जगात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशाप्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय, वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा आयएमडी आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स एनआरएससी, यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे साधारण आपल्याला हे अलर्ट आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, एनडीआरएफ, एसडीआरएफ, यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करतंय. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे, त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट घेतोय, मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगवेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर एनआरसी आहे, आयआयटी दिल्ली आहे, यासारख्या संस्थांकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं,

0: सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करता आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही, आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे, त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत, या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय, याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः एनसीसी, एनएसएस, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओज यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉ भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉ भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताचा पण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रान तो सहक्षेपित केला. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:40 होत आहेत.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती।

0: ती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
1: आता प्रसारित करत आहोत भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत अशोकजी परांजपे यांच्या गीतानं, संगीत अशोक पत्के यांचं, स्वर सुमन कल्याणपूर यांचा।

आताच आपण अरुणदाते यांनी गायलेलं यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांची गीतरचना संगीतबद्ध केली देवदत्त सावळे यांनी. स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचं.

भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली बाळ पार्टे यांनी.

आताच आपण दिलराज कौर यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांचं भावगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं तर श्रीकांत ठाकरे यांनी. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 8 वाजतात. आता थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: pmsuryaghar.gov.in पर।
1: हर घर सूर्य घर।
2: नमस्कार, आकाश

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत

0: धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
2: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
3: पुर्डे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
0: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87 88 46 14 97.
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
8: आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया साठेज आर्थोस्पाइन केअर सेंटर यांचा कार्यक्रम.
9: श्रोते हो नमस्कार. साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळात आहे. श्रोते हो आज आपण डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटून स्लीप डिस्क आणि सायटिका याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकूया. डॉक्टर अश्विन हेमंत साठे सर नमस्कार.
10: नमस्कार
9: डॉक्टर. आज आम्हाला हे सांगा की स्लीप डिस्क आणि सायटिका याच्यासाठी चाचणी आपल्याला काय करावी लागते.
10: तर याच्यासाठी आमच्याकडे काही क्लिनिकल टेस्ट आहेत, म्हणजे आपण जेव्हा पेशंटना क्लिनिकमध्ये बघतो त्यांना तपासतो, त्यांचे पाय वर उचलून बघतो, त्याला काही आम्ही नर्व रूट टेन्शन साइन्स म्हणतो, तर अशा ह्या साइन्स आम्ही पेशंटमध्ये तपासून बघतो. हे क्लिनिकली बघणं झालं. आणि दुसरी गोष्ट, नसा ह्या आपल्याला MRI नावाच्या इन्व्हेस्टिगेशनवर दिसतात.
11: बरोबर.
10: तर MRI मध्ये आपल्याला नस दिसते की ती नस दबली जाते का, ती स्लिप डिस्क झाली आहे का, आणि जर झाली असेल तर कुठल्या लेवलला झाली. कारण कमरेत 5 मणके असतात, त्यात कुठल्याही 2 मणक्याच्या मध्ये डिस्क असतेच, तर ती कुठली डिस्क डिजनरेट झाली आहे किंवा खराब झाली आहे किंवा त्यातला काही भाग नसावर दाबतोय हे आपल्याला MRI द्वारे स्पष्ट होतं.
11: पण साधारणपणे हा कुठल्या वयामध्ये होणारा काही विशिष्ट आजार आहे का?
10: आता कसं आहे की वय कुठलंच ह्या आजारापासून इम्युन नाही. म्हणजे आपल्याकडे 20-25 वर्षाचे तरुण पण येतात ज्यांना हा त्रास होतो, आणि आपल्याकडे 70-80 वर्षाचे म्हातारे आजी आजोबा पण येतात ज्यांना हा त्रास होतो. तरुण वयामध्ये मोस्ट कॉमनली जे जिम मध्ये जातात लोक, त्यांच्यामध्ये हे बऱ्याचदा दिसतं की जिम मध्ये गेले, काहीतरी वजन अचानक उचललं, आणि ते वजन उचलल्यानंतर अचानक पाठीत कळ आली आणि ते पेशंट खाली पडतातच, आणि इतका पाय त्यांचा दुखायला लागतो त्या स्लिप डिस्कमुळे. हे एक कॉमन सिनारिओ आहे. आपल्याकडे लेबरर जे लोक असतात जे भरपूर वजन उचलायचं काम करतात वर्षानुवर्ष, त्यांना सुद्धा हा त्रास होतो. काही जणांमध्ये हा अचानक एका दिवशी होतो, काही जणांना हळूहळू स्लोली वाढत जातो. याशिवाय आपले जे आजी आजोबा लोक असतात त्यांना ओव्हर द इयर्स 40-50 वर्ष हे थोडा थोडा मायक्रो ट्रॉमा त्यांनी केलेल्या काम

0: कामामुळे सारखं पुढे वाकून वजन उचलण्याचं काम, शेतीची कामं असतील, या सगळ्या कारणांमुळे त्यांची पाठ कमकुवत होते आणि त्यांच्या त्यांना स्लिप डिस्कचा त्रास आणि सायटिकाचा त्रास चालू होतो. याशिवाय स्मोकिंग करणं किंवा तंबाखूचं जास्ती प्रमाणात सेवन किंवा काही अनुवांशिक घटकांमुळे सुद्धा हा स्लिप डिस्कचा आजार होतो.
1: श्रोते हो, आपल्याला देखील स्लिप डिस्क किंवा सायटिकाचा त्रास होत असेल तर आपण तात्काळ दत्त चौकातल्या टोळाच्या बोळातील डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82. डॉक्टर, आता हे सांगा की ज्या रुग्णाला हा आजार झालेला आहे स्लिप डिस्क किंवा सायटिकाचा, त्याला ऑपरेशनच करावं लागतं का गोळ्या औषधं घेऊन हा आजार बरा होऊ शकतो?
0: साधारण 100 लोकांना हा आजार झाला तर त्यातल्या 95% लोकांना ऑपरेशन लागत नाही.
2: बर, ही चांगली गोष्ट आहे.
0: ही अगदी चांगली गोष्ट आहे. आणि लोकांना काय होतं की भीती अशी वाटते की स्पाईन सर्जन कडे गेलो म्हणजे ऑपरेशन सांगतील का काय, या भीतीनेच पहिले लोक इतरत्र फिरतात की नाही सर्जन कडे गेलो तर ऑपरेशन सांग.
2: खरं,
0: पण साधारणपणे आपल्याकडे येणाऱ्या 100 पेशंटमधल्या फक्त 5 पेशंटनाच सर्जरी आपल्याला ऍडवाइस करायला लागते. कुठल्याही सायटिकाच्या मॅनेजमेंटचे 3 स्टेप आपण जनरली फॉलो करतो. पहिल्या स्टेपमध्ये काय असतं की गोळ्या औषधं देतो आणि काही एक्सरसाइजेस आपण करायला त्यांना प्रवृत्त करतो.
2: बरं,
0: वजन कमी करायला प्रवृत्त करतो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला लावतो. आता हे कधीही की जेव्हा बऱ्याच वर्षापासून हा त्रास जुनाट त्रास आहे तेव्हा काही पेशंटमध्ये मग काय हे साधारण 70-80% लोकांना ह्याच्यातच आराम मिळून जातो. उरलेल्या साधारण 10-15% लोकांमध्ये आपण ब्लॉक किंवा इंजेक्शन म्हणतो ते आपण त्यांच्या मणक्यात देऊ शकतो.
2: बर,
0: तर ह्या मणक्यात किंवा पायात दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनमुळे नसांचे काही प्रमाणात सूज कमी होते आणि त्यांचं कार्य काही काळासाठी बंद होतं आणि जसं आपण फोन रिस्टार्ट करतो तसे त्या नसा रिस्टार्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामुळे उरलेल्या 15% लोकांना त्यात आराम मिळतो. आता हे सगळं करून ज्यांना आराम मिळत नाही त्या 5% लोकांमध्ये आता आपण ऑपरेशनचा विचार करतो.
1: श्रोते हो, आपल्याला देखील स्लिप डिस्क किंवा सायटिकाचा त्रास होत असेल तर आपण तात्काळ दत्त चौकातल्या टोळाच्या बोळातील डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82.
3: श्रोते, आताच आपण साठेच आर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर आपण ऐकणार आहोत दागिना सोन्याचे असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पुना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
8: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओवलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा 2 पदरी 3 पदरी 4 पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22-24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जशा मंगळसूत्राच्या तारा असतात. तर ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये बनते. चार पदरी ठसठशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात.

0: त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये तर 7.75 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू महिन्याची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते कारण ठसठशीत दिसल्यामुळे.
1: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणिमाळ ही सुद्धा याच टाईप मध्ये येते?
0: नाही, व्हर्टिकल मणिमाळ हे तुम्हाला आता माहिती आहे कारण तुम्ही आताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आताचा आधुनिक प्रकार आहे.
1: बरं.
0: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठी मणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोले असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात, पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळ्याचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते, आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी तर 3 ते 3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
1: बरं.
0: आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठी मणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: आताच आपण दागिना सोन्याचे असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहेत. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात

झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान

0: भारताच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 8:40 झाली आहेत. काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजा बढे यांची रचना, गायली पंडित कुमार गंधर्व यांनी.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीरंगा गोडबोले यांचं गीत, संगीतबद्ध केले अविनाश विश्वजीत यांनी. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी गायक ऋषिकेश रानडे.

0: आताच आपण इलाही जमादार यांची गझल ऐकलीत. गायक आणि संगीतकार भीमराव पांचाळे. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.

0: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87884414.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: श्रोते, आता आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 14 नोव्हेंबर 1891 सालचा त्यांचा जन्म. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊन अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. या पदावर ते 17 वर्ष राहून देशाच्या प्रगतीचा पाया त्यांनी रचला. त्यांनी भारताच्या औद्योगिकरणावर भर दिला. तुरुंगात असताना त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, त्यापैकी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही पुस्तकं त्यांची लोकप्रिय आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: श्रोते, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई यांचा स्मृतिदिन आहे, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात। लग्नानंतर बाबासाहेबांनी त्यांना लेखन आणि वाचन शिकवलं। बाबासाहेब परदेशात असताना आर्थिक अडचणीतही त्यांना तोंड द्यावं लागलं। डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळींमध्ये आणि सत्याग्रहांमध्ये रमाबाईंनीही भाग घेतला। रमाबाईंचं जीवन एक सशक्त आणि प्रेरणादायी आहे। बाबासाहेबांच्या प्रत्येक लढ्यात त्या त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्यांनी समाजाला धैर्य, त्याग आणि प्रेम शिकवलं। अशा धैर्यशील आणि महनीय रमाईला त्यांच्या स्मृतिदिनी शतशः प्रणाम।

0: आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री
7: आणि मी कृपा आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय.
6: हे बघ कृपा, आज मी तुझ्यासाठी थंडगार सरबत आणलंय.
7: सरबत आणलंय,
6: जरा टेस्ट करून बघ.
7: अच्छा.

0: हे पेय जरा वेगळं दिसतंय, त्याचा रंग पण जरासा वेगळा दिसतोय.
1: एक घोट पिऊन तर बघ.
0: बर, अगदी वा, अगदीच मस्त लागची. याच्यामध्ये साहित्य काय काय असणार आहे?
1: तर आज हे आहे आणलेलं मी बडीशोपचं सरबत.
0: बर, हो बडीशोप तर लागलीच मला त्यामध्ये. अगदी छान गोड पण होत ते, फारच सुंदर, अगदी थंड वाटलं मला
1: आणि वेगळं काहीतरी
0: वाटलं अगदीच.
1: चल आज मी आता तुला आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा

0: आता तुला आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा हीच रेसिपी सांगणार आहे. आज आपण सांगणार आहोत बडीशेपचं सरबत. साहित्य बघ, एक वाटी बडीशेप असेल तर अर्धी वाटी खडी साखर घ्यायची. बरं,
1: बर.
0: खडी साखर, साधी नव्हे, खडी साखर घ्यायची. सात आठ दाणे मिरीचे, काळी मिरी आणि मीठ.
1: बर,
0: बस.
1: म्हणजे मीठ, सात आठ दाणे काळ्या मिरीचे. बडीसोप किती लागणार ह्याच्यासाठी?
0: एक वाटी.
1: एक वाटी
0: आणि
1: अर्धी वाटी खडी साखर मोठी.
0: हा, आता कृतीकडे वळूया. आता आपण जी बडीशेप घेतलीये ती आणि खडी साखर, अर्धी वाटी खडी साखर, एक वाटी बडीशेप, त्याच्यामध्येच एक सात आठ दाणे मिरीचे टाकायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं. अशी मिक्सरला लावून घ्यायची.
1: बर,
0: आणि त्याची छान बारीक पूड करून घ्यायची.
1: अरे वा, सोपी आहे
0: अगदी. आणि हा झाला आता आपला कोरडा मसाला तयार.
1: अच्छा,
0: आता कृती काय करायची पुढं? एका ग्लासमध्ये बर्फाचे एक दोन तीन तुकडे टाकायचे. त्याच्यामध्ये आता कोरडा मसाला केलाय तो एक दोन चमचे घालायचा आणि वरून पाणी घालायचं.
1: अरे वा,
0: झालं आपलं बडीशेपचं सरबत तयार.
1: खूपच सोपी आणि छान रेसिपी आहे. अगदीच पोटात थंड वाटणार ह्या रेसिपीने.
0: उन्हाच्या तलखलीमध्ये थंड गारवा देणारं आणि तरी सुद्धा पौष्टिक.
1: पौष्टिक बडीसोप ही पोटाला म्हणजे पचन संस्था सुधारण्यासाठी फार गरजेची असते आणि खडी साखर ही पोटातली उष्णता कमी करते. हे दोन्ही असे उपयोगी गुण या छान अशा टेस्टी आणि पौष्टिक सरबतामध्ये आहेत.
0: आणि उन्हाळ्यात ग पाणी आपण कितीही प्या ते कमीच. नुसतं पाणी पिण्यापेक्षा सरबत करून जर आपण पिलं तर घरातली लहान मुलं काय आपण काय आवडीनच पिऊ.
1: अगदी अगदी. आणि असं वेगवेगळ्या रेसिपीज किंवा वेगवेगळे सरबत केल्यामुळे ना मुलांना पण एक वेगळा कलर, वेगळी टेस्ट चाखायला मिळते.
0: अगदी अगदी,
1: हे विशेष आहे.
0: हो हो खरं. तर श्रोते हो, तुम्ही पण बनवा. आणि हा मसाला साधारण एक चार पाच दिवस आरामात टिकतो.
1: अगदी बनवून ठेवू शकतो आपण.
0: आपण हवं तेव्हा आयत्या वेळेला पाणी आणि बर्फ घातला की आपलं सरबत तयार.
1: आणि मला वाटतं हे जेवण झाल्यानंतर सरबत घेतल्यानंतर पण खरंच अधिक
0: अगदी
1: चांगलं पचनासाठी.
0: हो बरं. आणि त्याच्यामध्ये एक टिप बरं का, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू पिळा वरून.
1: वा,
0: हा म्हणजे व्हिटॅमिन सी सुद्धा गेलं पोटात. तर आज श्रोते हो, हे सरबत आपण सांगितलेलं आहे बडीशेपचं, तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा.
1: नक्की आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये. तेव्हा आजच्या या खमंग रुचकर या कार्यक्रमामधून मी कृपा
0: आणि मी तेजश्री
1: आम्ही आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:20 झाली आहेत. आता ऐकूया क्रमशः अभिवाचन. कमल देसाई लिखित या पुस्तकातील कथा आहे. वाचन केलंय शैला सरदेशमुख यांनी.

ते शब्दांनाही हिसके बसत होते. गाडी खूप दूर जाते तरी धुरळामागे राहतो, शब्द हिसके घेत पोचतात. तिच्या उघड्या दंडावर धुळीचा थर साचतो. मातीच्या कोरड्या स्पर्शानं ती थोडी विचित्रपणे उमलते. कोरडा वास तिच्या नाकात शिरतो, पण झपाटल्यासारखी उगीच ती रस्ता तुडपत असते. एक ताण निर्माण होतो. टाइम इज अनरियल, स्पेस इज अनरियल, सो ऑल्सो आय एम, अँड द वर्ल्ड अराउंड मी इज अनरियल. चालता चालता ती मध्येच थांबते, खाली वाकून बघते. एक पाखरू जखमी होऊन खाली पडलेलं आहे. कदाचित त्याला पाणी हवं असेल, पण असं मध्येच राहिलं तर कशाही खाली चेंगरून मरून जाईल. उचलून त्या झाडाखाली ठेवायला हवं, पण उचललं नाही तर ते मरणारच. इतकं कठोर व्हायला हवं आता. ती तशीच पुढं सरकते, आय एम अनरियल. मग तिच्या अंगठ्यावर टप टप रक्त पडतं. ती कासावीस होते, तिला मळमळतं. ती झपाट्यानं पाठीमागे येऊन पुन्हा पाहते. कुणीतरी त्या पाखराला झाडाखाली ठेवलेलं असतं. तिचे हात उगीच हुळहुळतात. तर हेड क्लार्क सांगत होते, एक दिवस तो परांजपे ना, त्याच्या नातेवाईकांपैकी कोणाची तरी मुलगी होती ती. अगदी लहानपणीच तिला कुणीतरी पळवून नेली, तिचे डोळे काढले, हात कापला आणि भिक्षा मागायला पाठवली. या अशा टोळ्या असतात, यावर पैसे कमवतात. तिला वाटतं ती मुलगी म्हणजे आपणच, आपलेच डोळे काढलेत. ती केविलवाणं तोंड करून भिक्षा मागत मागत फिरत आपल्याच घरापाशी येते. आईला कळतं, अण्णा अण्णा, ही आपली सुमित्रा रे, ओळखली बघ मला. मग काय करायचं, आता मन घट्ट केलंच पाहिजे. तिनं शेजारच्या बाईनं सांगितलं. अण्णा मामा डोळे पुसतो, खूप जोरानं दार लावतो. तिला दाराचा आवाज ऐकू येतो, पण तिला कळतच नाही की हे आपलंच घर. तर अशी निष्ठूर असतात एक एक माणसं. अरे अरे, भारी साळव्या बुवा तुम्ही, अहो इतकं अगदी डोळ्यात पाणी काय आणता. तेवढ्यात कुठून तरी कुसमी येते, ए सुमित्रा, उद्या आपल्या सोशल सायन्सचा डे आहे, क्लास बेगर्स होम बघायला जाणार आहे, बरोबर 10 वाजता या माझ्याकडे. ती कुसमीचा दंड घट्ट धरते. नाही नाही, मी पण येत नाही आणि तूही जायचं नाहीस. ती विचित्रपणे कळवळून ओरडते, मॅडच आहेस, मी जाणार. अगं मला सोशल वर्क करायचंय. कुसमी तशीच तिच्याकडे बघून निघून जाते. हेड क्लार्क चकित होतात, काय हो इतकं मनाला काय लावून घेता. मला आता पश्चाताप होतो बाबा, उगाच सांगितलं तुम्हाला मी. हो पुन्हा असलं नका हा मला काही सांगू. रस्त्यात तिला अण्णा मामा दिसतो. अगं अशी काय भटकते सुनात, तुझी पहिली सवय गेली नाही तर अजून. लहानपणी अशीच गिरीगिरी फिरायचीस हो, चल घरी चल, मी लायब्ररीतनं पुस्तकं आणली तुझ्यासाठी. तिच्यापुढे अण्णा मामा पुस्तकं टाकतो, कसल्याशा इंग्रजी मराठी कादंबऱ्या. वाचायचा ना तिला एकूण कमीच, खूप कादंबऱ्या वाचाव्यात असं कडकडून कधी वाटलंच नाही तिला. उगीच ती पुन्हा पुन्हा पुस्तकं उलटी पालटी करते. अविनाशनं तिच्यापुढे डिटेक्टिव्ह पुस्तकं सुद्धा टाकलीत, धनंजय छोटूच्या झुंजारच्या कथा. अंधारात बोटीत कुणाचा तरी खून होतो एवढंच तिला समजतं, आणि खोल खोल समुद्राच्या तळाशी तिलाही भिरभिरल्यासारखं वाटतं. लाट हलके हलके तिला वर नेते, खाली आणते, जाणीव लोपते. सनातन काळोख, काळोखाचे कणन कण तिच्या अंगावर सारखे थांबून थांबून पडत राहतात. त्याची खोली, अंधाराचा थंड जाड बोजड श्वास, विलक्षण तरेनं हिंदकळून टाकणारा गडद वास, कसं समजेन असं होतं. कुठं आहोत आपण, तिला कळतंय की नाही. तिच्या खांद्यावर कुणाचा तरी हात भासतो, ओळखीचा तर नव्हे हा, पण हे फक्त भान आहे. कानाजवळ श्वास गुदगुल्या करतो, कानाची पाळी हुळहुळते, गरम होते. हुकमी पण अत्यंत हळू आवाजात तिला सांगण्यात येतं, खून कर. तिच्या हातात काळोभर पिस्तूल पडतो, तोच जाड काळा गारगार पसरट स्पर्श तिच्या तळव्यावर उठतो. ती गोठते, पण तिला हे सगळं माहीत आहे, ऐकायलाही हवंय, ते अटळ आहे. ती पाहिलीस गाडी, जा. पुन्हा ती हळू हुकमी कुजबुज. गाडीचा आवाज दुरून येतो, इंजिनचा काळा खारा धूर तिच्या नाकात शिरतो, पण गाडीत बसल्यावर तिचं मन उभारतं. खिडकीच्या बाजूनं आत कोळशाचे कण कण येत असतात तिच्या डोळ्यात कचकच. दंडावर भुरा काळा कोळशाच्या भुकटीचा थरन थर जमतो, पण पोटात चमत्कारिकपणानं ढवळतं. पायातली शक्ती संपतीये आणि उजवा हात किती दुखतोय, कॅन्सर झाल्यासारखा दुखतोय.

सरकार अविनाशची फी भरायची आहे अजून. कोट घालून बाहेर जाण्यापूर्वी खूपशी वर्तमानपत्र तो तिच्या पुढे आणून टाकतो. मुंबईची तू घे वाच. ती एकाला देखील हात लावत नाही. शाळेत असताना तो नेहमी सांगायचा टाइम्स मधला अग्रलेख वाच, लिहून काढ, म्हणजे तुझं इंग्लिश सुधारेल. एकदा तर तिनं अग्रलेख वाचला नाही म्हणून त्यानं तिला खूप मारलं होतं, पण तिनं कधीच अग्रलेख वाचला नाही. मग अण्णा मामा तिच्याशी बोलताना मारे जोरात रोजच्या घडामोडींसंबंधी बोलत होता. काहीतरीच त्याचं, जणू तिला सगळं माहीतच आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर चर्चा करणारी माणसं तिला आवडलीच नाहीत कधी. पण श्रीरंग असा नाही, किती वेगळा आहे, त्याला समजतं. पण मग तिला का नाही हे जमत? रस्त्याच्या कडेकडेनं उन्हात मिसळून ती चालू लागते. उन्हाची तिरीप वास्तविक असह्य. धुरळा उडवत एक बैलगाडी खूप जोरात तिच्या अगदी जवळून धावत जाते. गाडीवान कसली तरी लावणी म्हणत होता आणि हिंदकळणाऱ्या

नळीतनं गोळी सुटल्याचा वास यावा तसा वास येतोय. पण केशवला आवडेल तरीही हे व्हायलाच हवं तशी आज्ञा आहे. अर्धवट जागेपणी तिला उगीच वाटत राहतं, खून कुणाचा करायचा, कुणाचा, कुणाला फेकून द्यायचं. तिला समजतं, समजत नाही देखील. गोंधळलेल्या अवस्थेत ती तशीच पडून राहते. अगं किती लोळायचं आता, गेले 15 दिवस तू आपली नुसती झोपा काढतीये, पुरे आता लोळणं, उठ काहीतरी वाचाव माणसानं. मामी तिच्या शेजारीच आडबी होते आणि सुमित्रा हळूच तिच्या कुशीत शिरते, कुशीत सुखवणारी ऊब कुरवाळते. मामीला ती अधिकच बिलकते, मामी तिला ओढते आणि लढीवाळपणे घुसळत ती पडून राहते. लहान कायस तू, तृप्तीच्या हुंकारानं ती पुन्हा भरवते. हळूच तृप्तीला कोंब फुटतो, उमलतो. मामी मी आता उद्याला जाणार. ती एकदम उठून बसते. अगं पण 2 महिने राहणार होतीस ना? आता नाही, आता जायचं. मुंबईची माणसं तुम्ही, तुम्हाला इथं कुठं करमायचं? शिवाय तुझी लहर म्हणजे नुसती आग. अण्णा मामांचंही न ऐकता ती मुंबईला भल्या पहाटे येते. प्रवासाचा वास अंगाभोवती असतो. तोंड चिकट झालंय, ओठ कोरडे पडलेत, केस विस्कटून कपाळावर तसेच चिकटून बसलेत, हातपाय इतके मळून गेलेत अगदी थकून थकून. पण ओढीनं श्रीरंगाच्या खोलीत ती पाऊल टाकते. खोली रिकामी आहे. मग गेला कुठं? खोली खूप मोठी वाटते, काही अवडंबरच नाही तिथं. तिला भान येतं, त्याच्या अस्तित्वानं त्या विषण्णतेवर एक गहिरा रंग चढलाय. स्वतःचं अस्तित्व संपत असल्याची, त्या विषण्णतेतही नाहीसं होत असल्याची चाहूल तिला लागते. पण मग श्रीरंग कुठे? त्याला सांगायचंय. ती आता आलीये अगदी नवीन होऊन. ती खोटी सुमित्रा फेकून दिलीये तिनं. ती आतल्या खोलीत वळते. तो स्टोववर आमलेट करतोय. त्याला असलं काहीतरी करणं नेहमीच आवडतं, इतका रंगून गेलाय तो त्यात. तसा अगदी खोलवर तिला ती तन्मयता आपल्या अंगात भिनवता आली तर? ती एकदम त्याचा हात धरते. तो वर मान करतो आणि पूर्ण हसतो. त्याला समजलंय. ती ओशाळते, एकदम हात सोडते. ती येणार हे त्याला माहीत असतं. ती अशीच येणार असते. तिला यावंच लागलं असतं. तिला सांगायचं असतं, पण शब्दांची काही आवश्यकताच नाहीये. जा तोंड धुणे, मी तोपर्यंत बघ कशी छान तयारी करतो आपल्या चहाची. तुला घमेंड आहे नाही, आपल्याला हे फार छान येतं. आता थोडं शिकवतो तुला कसं करायचं ते. एखाद्या लहान मुलासारखी ती निमूटपणे तोंड धुवून येते. खरंच त्यानं किती छान टेबल मांडलंय. ती तिथंच त्या सगळ्या गोष्टींकडे बघत उभी राहते. का ये ना, तो हात पुढं करतो. मंद पावलं टाकत ती त्याच्या हातात नाहीशी होते.

0: आताच आपण तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवचन ऐकलं. अभिवचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87884-1497.
0: FM वाहिनी 103.4 MHz वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:32 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: चित्रलता या कार्यक्रमाला सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय सूरज यांनी. शारदा यांनी गायलेलं हे गीत आहे ती मी नवीच या चित्रपटातलं.

अग कारभारनी कर तो मन धरनी अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको अनवस्कन अंगावर येऊ नको अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको अनवस्कन अंगावर

लई माहेरी लाड तुझं झालं ग माझ्या गळ्यात घुंगड आलं माझ्या गळ्यात घुंगड आलं आग कारवारनी

आताच आपण सती चव्हाण या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भोळी भाबडी या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं आणखी एक गीत. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आहे. संगीतकार आहेत राम कदम.

0: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: चित्रलता या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातलं गीत मुरलीधर गोडे यांच्या गीताला संगीत आहे ऋषीराज यांचं

0: आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची रचना ऐकली. चित्रपट होता एक गाव बारा भानगडी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वाह, अनोख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचंच गीत संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी. अनोळखी या चित्रपटासाठी गायक कलाकार सुधीर फडके आणि आशा भोसले.

आताच आपण महानंदा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आणि याबरोबरच आजचा चित्ररथ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

चित्ररथ हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजता आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: बारामतीमधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
3: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
4: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
3: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल।
4: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा। जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
5: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 90 28 0 38 555।
6: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमास सुरुवातीला आपण ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकातलं भार्गवराम आचरेकर यांच्या स्वरातलं पद, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये,
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार।

0: तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी, सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. अनोळखी या चित्रपटासाठी हे गीत गायलं जयवंत कुलकर्णी यांनी.

0: आताच आपण रंजना शिंदे आणि सहकार्याने गायलेल्या रमेश जंगम यांचं लोकगीत ऐकलं. संगीतकार मधुकर पाठक.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 798 64.

0: 555.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 9172710499.
2: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
3: म्हणूनच फुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
2: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
3: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
4: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90280358555.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं.

0: व अत्यंत आवश्यक आहे.
1: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
0: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
1: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
2: पुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.

आताच आपण सुंदरा सातारकर या चित्रपटातलं विद्याधर गोखले यांचं एक गीत ऐकलं. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत

0: आताच आपण सूर्यकांत शिंदेआळ यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची गवळण ऐकली. संगीतबद्ध केली होती कमलेश जाधव यांनी. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:30 वाजतात. आता हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंदर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतचा आज लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. प्रेम कहाणी या चित्रपटासाठी हे गीत गायले लता मंगेशकर आणि मुकेश यांनी.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
2: मोबाईल 93-72-707-100।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
5: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
8: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
9: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315-156।
10: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
11: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
10: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
11: पुणे सोलापूर हायवे मोडणीम।
10: संपर्क 87-4003-4008।
12: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
13: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
12: मोबाईल 920-95-94-290।
13: वेळ 10:30 ते 8:30।
14: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सपना अवस्थी यांच्या स्वरात समीर यांचं पॉप गीत।

0: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
1: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
0: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
1: अय्या खरंच?
0: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
2: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 79 85 38.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
9: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
10: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
11: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
10: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
11: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
10: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
11: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
12: अग बाई, बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
13: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 6

0: आताचा हे गीत होतं गॅम्बलर या चित्रपटातल्या रचना होती नीरज यांची, संगीतसाथ सचिन देव बर्मन यांचा, तर गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-14-44-34.
5: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87-88-44-1497.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77-19-92-22-55.
8: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू. DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
8: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
2: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
8: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय अक्कल

आताच आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात बॉयफ्रेंड या चित्रपटातलं हसरं जयपुरी यांचं गीत ऐकलं. संगीतकार शंकर जयकिशन. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्जवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.

0: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960
1: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल अहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालं पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया
1: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत
3: शैशवी दूध भाताचा घास लावनी लोणचे ताटलीतून जो देई आई त्यासम कोणचे मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात
1: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं सप्तशतीचे पाठ संस्कृत मराठी इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे सावरकरांचे मामाही काव्य करत असत काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले
2: रामायण महाभारत मोरोपंत वामन पंडित मुक्तेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं वयाच्या अवघ्या 11-व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला तर 15-व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला
4: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू यामलेंच पटाना धरू कदा अरे

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझे साठी मरण ते जनन, तुझे वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी, चंद्र दिसेना बंदी मधी, वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जितमन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधा त्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधा त्या वनदेव पराशरी.
0: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत, तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता

0: पोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात.
1: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात. बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारी जाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारी जाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या अंगलभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीररसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त

0: समाज प्रबोधन करणारे लेखन त्यांनी सतत केलं आहे.
1: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय

0: आणि ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा निर्मूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली.

0: तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ अवघाची मेळ जगी नांदे तेथे तो सोवळा ओवळा तो कोण विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
0: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात कुणाची उत्तर क्रिया.
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळबळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग, अगो बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव पानिपत.
0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन

0: मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशापमधली कमल, संन्यस्त खडगमधली सुलोचना, उत्तरक्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
2: सावरकरांचं अवघ साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
0: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन. साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते.
1: अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोश्यावर माणूस पुढे मोठा होतो.

0: शकतो.
1: बरोबर.
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्या जणी. संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मीमधले, मोठे ऑफिसर होते.
0: बरं,
1: त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता. पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं करत.
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेले आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारात
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं. म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण. पण
0: रे, कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो
0: बघ,
1: जी आजही स्थिती आहे ग,
0: खरंच
1: तशीच.

0: स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगते
0: त्या काळात.
1: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते. आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर.
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: म्हणजे तिला तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं.
1: वा, नक्की
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: चल.

0: रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय. समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो. घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर.
0: अगदी. संसार.
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी. कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरं
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडंसं 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं.
0: काय करायचं शिकून.
1: हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं. चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता. भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला
1: यायचं. बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आले की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने तिच्याबद्दल वागलं जायचं. बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची घ्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडंसं त्या वातावरणात थोडा फरक पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं. आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय असं पण होतं. कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे. प्रत्येक गोष्ट ठीक आहे पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बघितलं ना मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर. पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडली.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच. पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली

0: वा किती मस्त गाणं ऐकलं.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे ते आपण

0: स्वीट नाही वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे, तिखटाची पुडी ठेवू शकता. आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
0: महत्वाचं.
1: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर,
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळापुरती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप
0: महत्वाचं आहे,
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी, फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना, नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना, हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा, हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181. हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा, म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळा ना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल,
1: डोमेस्टिक व्हायलन्स साठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100 100 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली,
1: हो
0: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावासा वाटला.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा अॅम्ब्युलन्सचा नंबर आहे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा. अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: बस,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही अॅम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. हा नंबर हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते

0: ऑनलाईन फसवणूक
1: हो,
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. या
1: नंबर सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले
0: बरोबर. आणि ह्या सगळ्यांसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो,
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा आपले विश्वासू मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायल मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण
0: इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन
0: माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515414129 आणि 4515413. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील।
2: नमस्कार,
3: शिंगवी ज्वेलर्स। लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही

0: शाह त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं तीन विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं काल धरमशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल, असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: वार्तापत्र।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे। दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत। यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत। सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत। साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं, स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे। अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत। माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत। सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत। या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे। जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते। यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे। सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली। यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते। 175 वनकर्मचारी तर 228 निसर्गप्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली। तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली। यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली। माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे। उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरतसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे। यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे। याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे। याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे। स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे। या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं। जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते। तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली। वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। आकाशवाणीचं

0: 감사.
1: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी

संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक अॅसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशिळी मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

लगाते बनी मन चली छुप के छुपा के छुपी नजर बचा के चुप चुप चली

एफएम वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत साज और आवाज या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला मेजर साहब चित्रपटातील गाण्याची धून आपण ऐकूया.

मेजर साहब या चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकलीत. आता हेच गाणं आपण ऐकणार आहोत उदित नारायण यांच्या स्वरात. गीतकार आहेत आनंदराज आनंद आणि देव कोहली. संगीत आनंदराज आनंद यांचं.

0: आमच्या कार्यक्रमाचं निवेदन.
1: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कलामंदिर.

0: मंदिर या संस्थेच्या नाटकातून वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: साजोर आवाज हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत घरवाली बाहरवाली या चित्रपटातल्या गाण्याची धून.

घरवाली बाहरवाली या चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकली. आता हेच गाणं आपण ऐकणार आहोत. उदित नारायण अनुराधा श्रीराम

अनु मलिक यांच्या स्वरात, रचना आहे नितीन रायकवार यांची, संगीत अनु मलिक यांचं.

0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

सलख हे या चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकलीत. आता याच गाण्याचा आनंद आपण घेणार आहोत. हेमा सरदेसाई आणि ललित सेन यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतातून, संगीत दिलीप सेन समीर सेन यांचं.

या गीताबरोबरच साजोर आवाज हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

गाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणी

0: युववाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: अमृता मॅडम. हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे, तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
1: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं, तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे, तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी, तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे, याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
0: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
1: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते, तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला, तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे, पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
0: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
1: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार, आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा, आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशोमध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल, पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही, तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोटा अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली

0: एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल, बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हे जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील. आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील, तर पुढे जाऊन जे इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍटलिस्ट ऍट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करा,
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात. आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल, मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा करता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील, हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीजचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचा आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स, इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता. आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
0: हो,
1: इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सीमध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा नाही जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरीची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का? त्याला माहीत असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप

0: गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यात पॉलिसी पण आलेल्या आहेत. तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे. पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो.
0: बरोबर.
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते. पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता येणे काय होतं, तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही UPI ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिले असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात. Yes. आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता, आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला 4 फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्कं ध्यानात ठेवायचं, मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते, आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबलं जातं, किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं. आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे

0: शन फुकट त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले पटकन क्लिक केलं तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात. तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
2: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणती पावले उचलावीत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकी वो आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत ऍप्स आहेत त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं एक कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी की एनव्हलप करा म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत 5,000 मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना. त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
2: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशाप्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला. बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा.
1: बरोबर.
0: नाही तर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या. किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो. मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. काय आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला. बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने. त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात. त्या शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात. म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेले आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
2: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो. म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यांअगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील. त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवय अंगी करायची आहे तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.

0: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
0: हो,
1: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं, म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे ती विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीड बघितले, म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
0: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
1: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेपमध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेपचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात. बरोबर आहे, तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स, घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जितकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
0: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचा.

0: पाठवावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला
1: आणि आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तो सहक्षेपित करण्यात आला.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1984 8486 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87 88 46 14 97।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच

0: मंत्रीगण व लोकप्रतिनिधि सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: आता मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
4: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम
5: खमंग रुचकर.
3: इथे मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही.
4: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
3: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
4: तर ऐकायला विसरू नका
5: खमंग रुचकर,
4: दररोज सकाळी 9:15
3: ऐकत रहा आणि बनवत रहा
4: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
6: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कुसुमाग्रज यांचं भावगीत, गायक कलाकार श्रीधर फडके.

मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आम्ही सातपुते या चित्रपटातलं निहिरा जोशी आणि सहकार्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.

0: या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नितीन मुकेश यांनी गायलेलं भक्ती गीत.

श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर. हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून

0: सुंदर रोज नाट्य प्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की आहे का? सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30
1: माझ तुमचं प्रत्येकाचं
2: सर्वांचं गावकरी मंडळ।
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत खामोश काझीपुरी यांची गझल अनुराधा पडवाल यांच्या आवाजात।

0: अनुराधा पौडवाल आणि जसवंत सिंग यांनी गायलेली खामोश गाझीपुरी यांची गझल आपण ऐकलीत.
1: अठराशे त्रेचाळीस साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

0: ते देखील आपने वाह
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर श्री

इंडिया टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: हिंदी गाणी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बिद्दू आणि महेश यांनी गायलेलं पॉप गीत।

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
4: संपर्क 87400304008।
0: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
6: लाहोटी सारी, चाटी गल्ली सोलापूर।
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
9: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
10: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
11: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
10: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
11: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
10: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा, श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
11: संपर्क 87 88 46 14 97।
12: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
13: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
12: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
13: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105।
14: याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। कांद्याचा हमी भाव 1580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन

भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागावाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागावाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या

प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि

0: लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छतागृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनोवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जात असू, लघवीला जरी जात असू, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासांमध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छताही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छ स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलं तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात.

0: वापरतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश होणं असेल, पुरळण असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम, म्हणजे टीएसएस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे, किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स, म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे, तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये, स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते, आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही, म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं, पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुले असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा डब्ल्यूएचओच्या हूच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात, तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचे बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग

0: त्याची गरज नाही असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरंचसं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूम मध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. तर ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड गुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकस व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की त्यात क्रॅम्स आपल्याला येतात ना, किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जास्त अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेतं आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदी, मी तर म्हणाले 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे. यावर्षी आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून तर हा माझी यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्व्हॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदर आणि बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी असतो. तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल

0: त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणं आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतो आहे. तर त्यामध्ये आम्हाला दिसतं की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

एफएम बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:31 होत आहेत. आता आमच्या ग्रामीण भागातील श्रोतांचा कार्यक्रम गावकरी मंडळ सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

नमस्कार गावकरी बंधूंनो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 27 मे 2026।

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: मंडळी, आता सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी 100 पेंडींकरिता 500 रुपये, बीट 1000, कारली 2500 ते 4500, वांगे 800 ते 3000, कोबी 500 ते 1200, ढोबळी मिरची 2500 ते 4600 रुपये, गाजर 1000 ते 5000, फ्लावर 100 नगांकरिता 320 ते 1620 रुपये, चिकू 800 ते 2000, गवार 1500 ते 5000, कोथिंबीर 100 पेंडींकरिता 400 ते 1300, काकडी 500 ते 4000, लसूण सुका 7500 ते 17000, घेवडा 7000, चाकवत 100 पेंडींकरिता 500 ते 1000 रुपये, हरभरा गरडा 5680, हिरवी मिरची 2500 ते 5500, पेरू 500 ते 1500, जांभूळ 5000 ते 13000, कांदापात 100 पेंडींकरिता 400 ते 1000 रुपये, करवंद 7000 ते 14000, खरबूज 2000 ते 4700, भेंडी 1000 ते 3500, लिंबू 700 ते 9050, आंबा हापूस पेटी 300 ते 1600, आंबा साधा पेटी 1500 ते 3000, मेथीची भाजी 100 पेंडींकरिता 500 ते 1500, मोसंबी 3000 ते 6000, कांदा लाल 100 ते 3000 रुपये, अननस 1000 ते 3000, डाळिंब 1000 ते 23000, बटाटा 900 ते 1200, राजगिरा 100 पेंडींकरिता 400 ते 500 रुपये, तांदूळ मसुरा 3520 ते 3985 रुपये, दोडका शिराळी 1000 ते 5000, शेपू 100 पेंडींकरिता 700 ते 1300, ज्वारी मालदांडी 3800 ते 4825, पालक 100 पेंडींकरिता 600 ते 1000, टोमॅटो वैशाली 700 ते 3300, कलिंगड 300 ते 1500, आणि शरबती गहू 2600 ते 3985 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसताना हे भाव प्रति क्विंटलचे होते. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. आता कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा पिकावर पडणाऱ्या काजळी या बुरशीजन्य रोगाबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. आज निळी हिरवी बुरशी, ज्यालाच आपण ब्ल्यू माउल्ड म्हणतो किंवा बोट्रिटिस रॉट, या रोगाबाबतची माहिती आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. कांद्यावर जर निळी हिरवी बुरशी म्हणजेच ब्ल्यू माउल्डचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला कांद्यावर फिक्कट पिवळसर जखमा तयार होऊन त्याचे ठिपके तयार होतात. यामध्ये निळ्या हिरव्या बुरशीची वाढ होते, तसंच कांदा मऊ होऊन सडतो. प्रादुर्भावग्रस्त कांद्यामधून आपल्याला उग्र वास येतो. ही बुरशी माती, कांद्याची झाडं यामध्ये आढळून येते. तसंच निळी हिरवी बुरशी या रोगाचा प्रसार

नुसार हा प्रादुर्भावित इजा झालेले कांदे, साठवणुकीमध्ये झालेली इजा आणि उन्हाच्या चटक्यांमुळे झालेली इजा यामुळे होतो. यासाठी उच्च आर्द्रता आणि 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान हे पोषक ठरतं. निळी आणि हिरवी बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय करताना, गोण्यांमध्ये कांदे भरत असताना, तसंच हाताळणी करताना किंवा ट्रॅक्टरमध्ये गोण्या लोड करत असताना त्याला इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. जखम झालेले, साल निघालेले कांदे हे साठवणुकीमध्ये ठेवू नयेत. ते निवड पद्धतीनं बाजूला काढून टाकावेत. यासोबतच साठवणुकीपूर्वी कांदा चाळीमध्ये मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणं अत्यंत उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीनं निळी हिरवी बुरशी यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. कांद्यावर आणखी एक रोग पडतो, तो म्हणजे बॉट्रिटिस रॉट. हा रोग शेतापेक्षा कांदा साठवणुकीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. या रोगाची लक्षणं म्हणजे सुरुवातीच्या कांद्याच्या गर्भापासून ही सुरू होतात. तपकिरी रंग येऊन यामुळे कांदे मऊ पडतात. दमट हवामानामध्ये राखाडी रंगाची बुरशी ही प्रादुर्भावित कांद्याच्या वरील बाजूला आणि आतील बाजूला तयार होते. जास्त प्रादुर्भावित कांद्यामध्ये स्क्लेरोशिया दिसून येतो. ही बुरशी साठवणीतील कांदा आणि जमिनीमध्ये कायम स्वरूपी आढळून येत असते. आर्द्रतायुक्त हवामान आणि 10 ते 24 अंश सेल्सिअस तापमान हे अत्यंत पोषक मानलं जातं. जर आपल्याला बॉट्रिटिस रॉटवर नियंत्रण मिळवायचं असेल तर उपाय करताना, काढणीनंतर कांदा पात कापताना मान 2 ते 3 सेंटीमीटर लांब ठेवावी. अगदी जवळून मान कापल्यास बुरशी थेट कांद्यामध्ये प्रवेश करते. तसंच साधारणत 50 ते 70% माना पडल्यावरच कांदा पिकाची काढणी आपण केली पाहिजे. अशा पद्धतीनं काही उपाययोजना जर आपण वेळेवर केल्या तर काजळी, निळी हिरवी बुरशी तसंच बॉट्रिटिस रॉट अशा रोगांचा कांद्यामध्ये होणारा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येतो.

कृषी सल्ला आता आपण ऐकलात. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दुधाळ जनावरातील लंगडण्याची समस्या याविषयीचा ग्रामीण संवाद. यामध्ये सहभागी झालेले आहेत नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे.

0: शंकरराव
1: बोल की।
0: अरे असं का बसलं डोक्याला हात लावून, काय टेन्शन बिन्शन आहे का? काय
1: टेन्शन नाही रे, दोन चार दिवस झाले गाय लंगडाय लागली।
0: आता गाय लंगडाय लागली, तू तर नाही ना, तू तर आहेस ना बरा।
1: अरे मला काय होतय बाबा, पण आता कसं दुसरं जनावर राहिलं तर चालतंय रे, पण आता दुधाळ जनावर आहे, लंगडाय लागलेलं का?
0: तू टेन्शन घेऊ नको, चल तुला मी चापसतो।
1: नाही पाकिट आणलं नाही रे मी,
0: माझ्या तर खिशात कुठं पाकिट आहे, आपलं पाकिट तर समोर थांबलंय, दिसतंय का
1: पाकिट? अरे खंडू हा नाही होय तिकडं।
0: खंडू अन्न म्हणजे आपलं नाही, आता कशाला टेन्शन घ्यायचं? चल
1: आता खंडू अन्न दिसल्यावर तू काय चहावर थांबतोय असं
0: म्हण म्हटलं, चल लवकर
1: चल
0: चल चल।
1: अरे काय खंडू अण्णा?
2: अरे काय म्हणता शंकर शिरपती?
0: राम राम खंडू अण्णा।
2: एवढ्या घाई घाईनं कुठे निघालाय?
0: मित्राला भेटायला यायचं नाही वय,
1: दोस्ताला भेटायचं बी नाही वय,
0: आणि दोस्तच नाही नुसतं आमच्या गावचं, तुम्ही नेते आमचं।
2: बर बर बर, बसा बसा, चहा घेऊया सगळी पहिला। काय म्हणतो मी शिरपती, शंकररावचं तोंड जरा काय उतरल्यागत वाटा लागले मला।
0: होय की त्याला टेन्शन आहे।
2: कसलं रे टेन्शन तुला?
1: टेन्शन तसं काय नाही खंडू अण्णा, पण झालंय काय, आता माझ्याकडची गाय जी आहे
2: वय
1: लंगडाय लागली रे कालपासून, आता दोन दिवस झालती लंगडाय। आता मला बी काय कळणार त्याच?
0: मी काय म्हटलं माहितीये का खंडू अण्णा, आपल्याला तर टेन्शनची सवय नाही, आता हे ना लय टेन्शन मध्ये आहे। म्हटलं खंडू अण्णाला बरं विचारत चालेल, हरकत नाही, खंडू अण्णाकडे जाऊयात विचारूयात।
2: कसं आहे आता दुधाळ जनावर माझ्याकडे बी आहेत, त्यामुळं आता तुझ्या गाईला नेमकं काय झालंय ती मात्र आपल्याला कळणं महत्वाचं आहे। आता तुम्हाला दोघांनी बी माहिती, आपल्याला शेतीविषयक असू दे नाहीतर जनावराविषयी जरी काय शंका

0: नात आली आपण पहिला कुठे जातो
1: साहेबांकडे
0: मग आता लगेच निघूया
1: लगेच जायचं नाही म्हणजे जायला काही हरकत नाही पण कसं आहे तिथून पुन्हा भेटून भेटून यायला वेळ होत आहे आणि उपाशी तपाशी जायचं म्हणजे बरं दिसत नाही ना जरा म्हणून म्हटलं
0: म्हणजे आता समोसा खायचा आहे का तुला
1: नाही तसं आपलं समोसा मस्त काय आवडत नाही बरं का पण कसं आहे वेळ होतोय आणि रिकामे पटेन कसं जायचं ना असं माझं म्हणणं आहे
0: शंकर
2: खंडू अण्णा सांगा तर दे ऑर्डर
0: वय की ह्याला का मी आज ओळखतोय वय मग आता असं करू या वेळ बी लई होतोय शंकर त्याला आत माझं नाव सांगा आणि चार समोसे घे बांधून
2: बांधूनच घेतलेलं बरं आहे रे
1: हा गाडीत खाता येते म्हणजे गाडी खंडवण्याची गाडी एसी वाली गाडी एसी लावून मस्ती खाता येते
2: चल बाबा हो पुढं मी घेऊन येतो समोसे तुझे
1: चालेल की खंडवणा चला आपण गाडीत बसत तोपर्यंत
0: चला चला
1: ती एसी चालू करता ना
0: केला केला तू सांगायच्या आधीच केलाय
1: केलाय ना

0: उतर आता पडदिशे साहेब जायचे नाहीतर निघून
1: खंडूअण्णा तुम्ही गाडी लावून या आम्ही जात आहोत पुढं
2: वय वय तुम्ही वा पुढं आलोच
0: येतोय ना नाहीतर सोडून जायचा येते चल
3: चल चल
0: नमस्कार साहेब
4: कोण श्रीपतराव
1: नमस्कार या या बसा
5: नमस्कार साहेब
4: वा वा वा वा शंकरराव पण आले का नमस्कार बसा
2: साहेब नमस्कार
4: अरे बापरे तुमच्या गावचे नेते पण आले सोबत खंडूअण्णा बऱ्याच दिवसांनी येणं केलं
2: वय वय साहेब आता काहीतरी काम असलं की आम्ही येतो बघा तुमच्या
4: अगदी अगदी बसा बसा
2: आणि तसंच आज नेमकं काम निघाले बघा
4: अहो सांगा की
2: एक जनावरा बाबतीमध्ये शंका आमच्या डोक्यात आहे
4: काय
2: ही आता शंकऱ्याची गाय म्हण दोन तीन दिवस झालं लंगडायच लागली
1: ती म्हणलं आता काय आपल्याला त्याच्यातलं काय जास्त माहित नाही खंडूअण्णाला बी विचारलं खंडूअण्णाला बी काय माहित नाही म्हणलं चला साहेबाकडं
4: नाही बरोबर आहे यायला पाहिजे कारण कसं आहे दुधाळ जनावरं निरोगी असतील तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं ना त्यांच्यापासून आणि ही लंगडण्याची जी समस्या आहे ना ती बऱ्याच जनावरांमध्ये दिसून येते ती लंगडायची एकदा समस्या झाली की जनावरांच्या चालण्यावर मर्यादा येतात त्याच्यामुळे मग त्यांचं दूध उत्पादन घटतं तशी आता ही लंगडण्याची जी समस्या आहे ना खंडूअण्णा ही समस्या निर्माण होण्याची कारण सुद्धा अनेक आहेत बरं का
2: बरं बरं
4: आणि माझं एक निरीक्षण आहे की मुख्यत्वे करून ही जी समस्या आहे ती जनावरांच्या मागच्या पायामध्ये येते बरं जेव्हा ही अशी समस्या दिसून येते तेव्हा जनावर दुखरा पाय जरा अधांतरी धरतं आणि चांगल्या पायावर जास्त भर देतं
2: बरोबर
4: मग कालांतरानं काय होतं चांगला पाय सुद्धा जास्त भर देऊन देऊन दुखतो ती समस्या जरा जास्तच गंभीर होत जाते
2: बरोबर
4: त्यामुळं शंकररावच्या बाबतीत जसं झालंय की विशेषतः ही समस्या जर दुपत्या जनावरांमध्ये जास्त असेल तर मग तुम्ही लवकरात लवकर उपाय करायलाच पाहिजे
0: बरं साहेब ही जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी ज्या आहेत त्या तुमच्यातच नेमकी ही समस्या काय येते त्याचं कारण काय बरं
4: काय होतं जनावरांच्या खुरामध्ये कधी कधी जखमा होतात आणि या जखमांमध्ये सूक्ष्म जंतूंचं संक्रमण वाढतं कधी गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे सुद्धा खुरामध्ये हे संक्रमण दिसून येतं
2: म्हणजे एकंदर साहेब अस्वच्छता ही मुख्य कारण झालं
4: हो
2: पण एवढं एकच कारण आहे का ही लंगडण्याला
4: कधी कधी काय होतं आपण पशूंच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थच देत नाही त्यांना खायला किंवा कमी प्रमाणात देतो त्या जनावरांमध्ये सुद्धा ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते
2: बर
1: साहेब कसं आहे आता तुम्ही ते म्हणताय तंतुमय पदार्थ पण मी तर मला वाटतंय की तंतुमय पदार्थाचं बी चांगलं नियोजन आहे माझं तरी बी ही समस्या कसं येत असलो
4: कधी कधी काय होतं आपल्याकडे जी जनावरं असतात ती बंदिस्त प्रकारामध्ये आपण त्यांचं पालन करतो म्हणजे त्याच्यामध्ये कधी पक्क्या जमिनीवर असतात कधी कोबा केलेला असतो अशा गोठ्यामध्ये आपण जर जनावरं कायम बांधून ठेवली त्यामुळे सुद्धा ही लंगडण्याची समस्या आपल्याला आढळून येते यासाठी कोबा केलेल्या गोठ्यात रबरी मॅट आपण टाकायला पाहिजे किंवा तुमच्याकडे जागेची उपलब्धता चांगली असेल तर अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर करायला पाहिजे
2: खरंय खरंय
4: मूळतः कसं आहे श्रीपतराव जनावरांचं खूर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ही समस्या दिसून येते लंगडण्याची
0: बरं
2: पण साहेब ही नेमकं खूर वाढते कशामुळे
4: जनावरांच्या आहारामध्ये जीवनसत्व प्रथिन यासोबत खनिज क्षार यांचा अभाव जर असला
2: बरोबर
4: तर

0: ही समस्या तयार होते.
1: अच्छा.
2: पण साहेब,
0: हा
2: खूर तर वाढलं समजा,
0: हा हा,
2: पण त्या खूर वाढल्याचा लंगडण्याचा काय संबंध आहे? म्हणजे लंगडायची गरज काय पडतीये?
0: कसं होतं शंकरराव, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो समजावून हा विषय कसा असतो. जनावरांना जास्त प्रमाणामध्ये धान्य, म्हणजे विशेषतः आपण पिठाच्या स्वरूपामध्ये जर खाद्य देण्यात आलं आपल्याकडं, तर त्यांच्या पोटामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि ते जास्त प्रमाणात तयार होतं. त्याचा परिणाम म्हणून काय होतं, पोटातील सामू जो आहे तो आम्लधर्मी होतो, म्हणजे ऍसिडिक होतो. यामुळे मग पोटातील फायदेशीर असलेले जीवाणू मरतात आणि शरीरामध्ये विषारी पदार्थांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. त्याचा परिणाम म्हणून जनावराच्या शरीरामध्ये हिस्टामिन तयार होतं आणि या हिस्टामिनमुळे जनावराच्या खुरांना रक्त पुरवठा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. या कारणामुळे खुरांच्या ज्या कोशिका आहेत, ज्या पेशी आहेत, त्या मृत पावतात आणि त्यामुळे खूर सडू लागतं, त्यावर सूज येते आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे जनावर लंगडायला लागतं.
3: साहेब, तुम्ही आता ते जनावर लंगडतंय याच्यावर भरपूर माहिती सांगितलीत, पण याच्यावर काही उपाय आहे का नाही? मग
0: उपाय आहे की सोपे उपचार आहेत. एकतर लंगडण्याचं मूळ कारण आपण शोधून ते दूर केलं पाहिजे, म्हणजे तिथं काही इन्फेक्शन झालंय का, खूर वाढलंय का, कुठला फूट अँड माउथ सारखा आजार झालाय, किंवा त्याला अपघातानं कुठं काही जखम झाली आहे का, काही पायाला फ्रॅक्चर वगैरे झालंय, किंवा कुठली मसल दुखावली गेली आहे का, हे आपण योग्य कारण शोधून ते दूर केलं पाहिजे. याच्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं आपण उपचार केले पाहिजेत.
1: बरं, मग तुम्ही साहेब आता म्हणता ही पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायला पाहिजे, पण ही पशुवैद्यक बी नेमकं कशा पद्धतीनं उपचार करते तो?
0: आता जशी जखम किंवा जसा आजार तसे उपचार असतात.
1: बरं बरं.
0: पण शक्यतो आपण हे जे खूर वाढल्यामुळे जनावर लंगडतं म्हणतो, त्याच्यासाठी जनावराचं जे खूर आहे ते पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानं धुवून काढतात.
1: अच्छा.
0: ते आपणही करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि त्या खुरावर जंतनाशक मलम लावलं जातं.
1: बरं बरं.
0: आणि त्या जखमेवर शक्यतो माशा बसू नयेत यासाठी एक स्प्रे मिळतो.
1: बरोबर.
0: तो आपण फवारायला पाहिजे.
2: बरं साहेब, आता झाल्यावरचा उपचार आहे, पण खूर वाढूच नये म्हणून आपण त्याला आहारात काय बदल करून बी उपाय करू शकतोय का तसा?
0: म्हणजे आपण कारणांचा विचार करताना काय चर्चा केली होती की तंतुमय पदार्थांचा अभाव जर असेल तर ही समस्या दिसून येते. मग सरळ सरळ आपण तेच करायला पाहिजे, त्यांच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा वापर वाढवला पाहिजे.
1: असं आहे तर. पण साहेब, हे आजार होऊच नये म्हणून काय मग उपाययोजना असतील?
0: हा, हे खंडू अण्णांचा एकदम योग्य प्रश्न आहे. म्हणजे आपण आधीच जर अटकाव केला तर आजार व्हायचा प्रश्नच नाही, आणि आजारच नाही झाला तर उपचार तरी कशा?
1: बरोबर.
0: जनावरांच्या गोठ्याची त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण स्वच्छता ठेवायला पाहिजे. घवाण सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. पाणी पिण्याचा हौदा आपण वेळोवेळी साफ केला पाहिजे आणि त्याला आतल्या बाजून चुन्याचा थर लावला पाहिजे.
1: बरोबर.
0: ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.
3: बरं साहेब, तुम्ही ते मगाशी ते कोबा कोबा काय तर म्हणलात, ते कोबा कसा करायचा? हो,
0: काय करायचं, जनावरांच्या गोठ्यामध्ये कोबा करत असताना 1.1 म्हणजे 10% भाग जो आहे त्या भागामध्ये कोबा करायचाच नाही. आणि संपूर्ण कोबा जर केला तुम्ही तर त्या गोठ्यामध्ये नरम अशी रबरी मॅट लावायला पाहिजे. समजा तुम्हाला रबरी मॅट परवडत नसेल तर मग एक गवताचा जाडसर थर टाकायला हवा. पण हा थर मात्र वेळोवेळी बदलला पाहिजे. किंवा तुम्ही लाकडाचा भुस्सा आणि वाळू यांचं मिश्रण सुद्धा वापरू शकता, पण ते सुद्धा वेळोवेळी बदलायला पाहिजे.
2: मी काय म्हणतोय साहेब,
0: हा
2: म्हणजे नेमकं जनावर मोकळं ठेवलेलं फायद्याचं आहे का बांधून ठेवल्याचं फायद्याचं आहे?
0: याच्यासाठी मी म्हणेन की अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर जास्त फायद्याचा आहे. यासाठी जागेची उपलब्धता तुमच्याकडे असायला हवी. अर्धबद्धिस्त पद्धतीमध्ये काय होतं, जनावर त्याच्या मनाप्रमाणे गोठ्याबाहेर किंवा गोठ्यात बसू शकतं. शिवाय मोकळ्या जागेमध्ये फिरत असल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो, त्यांची पचनक्रिया पण चांगली होते.
1: म्हणजे एकंदर साहेब असं झालं, ही जी लंगडणं म्हणायचं ती खुरांमुळे काहीतरी ती सध्या समस्या उद्भवते. मग आता या खुरांचीच काळजी नेमकी कशी घ्यावी?
0: काय होतं, खुरांची वाढ जर नियमितपणे होत असेल म्हणजे ती होतच असते जनावरांची, त्यामुळे आपण वेळोवेळी त्या खुरांची कापणी करणं महत्वाचं आहे.
1: बरं.
0: खूर जर जास्त प्रमाणात वाढले असतील तर मग लंगडण्याची समस्या निश्चितपणे दिसून येते. त्यामुळे आपण वेळोवेळी खुरांची कापणी करावी. गाभा

0: जनावरांमध्ये खोर वाढलेले असतील तर ते जनावर जेव्हा विणार आहे त्या विण्याच्या 1 ते 1.5 महिने अगोदर आपण ते खूर कापून व्यवस्थित केले पाहिजे. आणि खूर कापत असताना किंवा त्याला व्यवस्थित शेप आकार देत असताना चारही खुरांचा आकार एक समान राहील याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण काय, जनावराच्या अंगाचा जो भार आहे, म्हणजे जनावर आता गाभण असल्यास त्याचं वजन वाढतं, मग त्याच्या त्या वाढलेल्या वजनाचा भार जो आहे तो चारही पायावर एक समान पडला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे ते खुरं सुद्धा आपण एक समान कापले पाहिजेत. जर भार कमी जास्त झाला तर जनावर लंगडत.
2: बर साहेब, ते मग अशी खंड आणायला तुम्ही सांगत होता ते मॅग्नेट पाण्याचं काहीतरी काय म्हणे.
1: ए श्रीपती, येडा का खुळा दू
2: काय झालं,
1: ती मॅग्नेट नसते रे.
2: मग
1: आता काय मॅग्नेट म्हणजे काय, चुंबकाच्या पाण्यानं धुतो का गाय म्हशी?
2: नाही साहेब, मग अशी म्हटलं रे,
1: ती मॅग्नेट नसते रे.
2: मग काय असतंय?
1: ती असतंय प्यारा मॅग्नेट.
3: गप्पा रे उग, काय बोलू नका, दोघ बी एक होऊन एक शान आहेत साहेब. ही
0: नाही आठवण्याचा प्रयत्न करतायत, चांगली गोष्ट आहे. ते कसं असतं, मी जे तुम्हाला सांगितलं पोटॅशियम पर मॅग्नेट, जनावरांना आपण फूट बाथ द्यायला पाहिजे, हा एक चांगला उपाय असतो.
1: बर बर.
0: म्हणजे आपल्याला साधारणपणे बाजारामध्ये जे जंतुनाशक मिळतात, फॉर्मेलिन, कॉपर सल्फेट, यापैकी एक औषध तुम्ही वापरायला पाहिजे, किंवा आता जे खंडोआना आणि तुम्ही श्रीपतराव तुम्ही म्हणत होता पोटॅशियम पर मॅग्नेट, ते पाण्यात विरघळून आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि यासाठी आठवड्यातून एकदा आपल्या जनावरांना ह्या अशा पद्धतीचे फूट बाथ आपण द्यायला पाहिजे. यामुळे काय होतं, खुरामध्ये जंतूचं संक्रमण टाळता येऊ शकतं. खुरामध्ये जंतू संक्रमण जर झालं असेल तर प्रतिजैवक पावडर जी असते ती खुरावर टाकता येते. तसंच पशुतज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिजैवकाचे इंजेक्शन सुद्धा आपल्याला जनावरांना टोचता येतं.
1: बर बर.
3: कसं आहे साहेब, मग अशी मी म्हणलो होतो बघा, म्हणजे ही होऊ नये म्हणून आहारातनं काय देणं गरजेचं आहे का?
1: आता आहे का शंकर, तू भी ती शिरपती बरोबर सारखं राहून त्याच्यावानीच करायला लागला बघ. अरे मगा बी बघितलं ती आहारच विचारतोय साहेबाला, आता बी म्हणतोय आहार काय द्यायचा तुम्हाला, काय ते खाण्यापिण्याशिवाय डोक्यात काय नसतंय का रे दोघांचे?
3: अरे खंडू अण्णा, मला बोलू तर दे की जरा. मी काय म्हणत होतो साहेब, ती आहाराविषयी जरा खुलून सांगा हो, म्हणजे आहारामध्ये जर दिलं तर ती होणारच नाही म्हणाल तो मी.
0: नाही बरोबर आहे, दुधाळ जनावरांचं जर आरोग्य चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याच्यापासून चांगलं दूध उत्पादन मिळावं असं वाटत असेल तर त्यांना योग्य प्रमाणात पौष्टिक आहार म्हणजे संतुलित आहार दिला पाहिजे, आवश्यकच आहे. आहारामध्ये बदल करताना हळूहळू करायला पाहिजे, अचानकपणे कुठला बदल करायचा नाही. आणि त्यांना धान्य देताना बारीक दळून पीठ न देता भरडलेल्या स्वरूपामध्ये आणि योग्य प्रमाणात द्यायला पाहिजे. आता दुधाळ जनावरांना हिरवा चारा, कडबा यातून तंतुमय पदार्थांचा पुरवठा होत असतो, त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा चारा आणि कडबा यांचं आपण बरोबर योग्य प्रमाण ठेवायला पाहिजे. या व्यतिरिक्त आहारामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, खनिज क्षार यांचा सुद्धा आपण योग्य प्रमाणामध्ये समावेश केला पाहिजे, त्यामुळे लंगडण्याची समस्या टाळण्यासाठी मदत होते. शिवाय रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते जनावराची आणि वेगवेगळ्या आजारापासून सुद्धा जनावराचं संरक्षण होतं. तो फायदा आहेच की संतुलित आहाराचा.
1: पण मी काय म्हणतो साहेब, आता वेगवेगळे जे आजार आहेत, आता या आपल्यामध्ये बी जी होते आजार, ती होऊ नये म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या तपासण्या करून घेत. मग तसं ही खुराचा आजार होऊ नये म्हणून या खुराच्या काही तपासण्या आहेत का आणि त्याचा फायदा होईल का?
0: हो नक्कीच. आपण थोडीही काही शंका वाटली की आपण खुरं तपासून घेतली पाहिजेत. आणि ही समस्या मुख्यत्वे करून कधी होते, जेव्हा खुरं वाढलेली असतात. मग खुरं तुम्ही वाढूच देऊ नका ना, तुम्ही वेळोवेळी त्याची कापणी करून घ्या, योग्य आकारामध्ये कापा. आणि खुरामध्ये तुम्हाला जर काही जंतू संक्रमण आढळून आला तर लगेच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित उपचार करून घ्या. खुरामध्ये साधी किंवा जंतू संक्रमण नसलेली जखम जरी तुम्हाला दिसून आली तरी सुद्धा तुम्ही शांत न बसता तातडीनं त्याच्यावर सोपे घरगुती प्रतिबंधात्मक उपाय करून ती जखम लगेच जर बरी केली तर ते पुढे वाढणारच नाही ना.
1: वय वय, खराय खराय साहेब.
2: लई काळजीपूर्वक बघावं लागणार आहे बरं का?
0: नाही फार याच्यामध्ये काळजी करण्यासारखा विषय नाही, फक्त आपण थोडस सतर्क राहायला पाहिजे.
3: म्हणजे मला जे टेन्शन आलं ती इथं आल्यावर टेन्शन गेलं बरं का साहेब? आता सगळं
1: वय वय वय,
0: टेन्शन गेलं ना आता. चला मग एक गरम गरम चहा घेऊ.
1: चला
2: चेहरा कसा खुलला बघा.
1: चला
0: चला चला चला.

0: दुधाळ जनावरातील लंगडण्याची समस्या याविषयीचा ग्रामीण संवाद आता आपण ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे. बरे तर गावकरी बंधूंनो, याबरोबरच आपला गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार. गावकरी मंडळ हा ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपडेट ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपते सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91-72-710-499.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
6: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
5: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
6: अय्या खरं?
5: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98-22-79-85-38.
8: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
9: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
8: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25-30 मे सकाळी 6-7 या वेळेत होईल.
9: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
10: फुर्डे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90-28-38-555.
11: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
12: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
11: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10-4. मोबाईल 95-79-790-940.
13: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
14: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
13: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
14: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
15: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
16: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
12: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा.

0: त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड सोलापूर.
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
5: मोबाईल 77192922555.
6: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
7: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल.
6: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
7: संपर्क 83-798-64-555.
8: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94218-760-55.
9: यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
10: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
11: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स हैं, उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
10: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री

0: मंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथं सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884-1497.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: आता प्रसारित करीत आहोत अपनी बात अपनी बोली हा हिंदी कार्यक्रम. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
8: अपनी बात अपनी बोली इस कार्यक्रम में मैं शाहजोया सुबेदार आप सभी श्रोताओं का तहे दिल से स्वागत करती हूँ. इस कार्यक्रम के प्रस्तुत करता है डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: अपनी बात अपनी बोली कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे डॉक्टर सोमेश्वर पाटिल।
1: अपनी बात अपनी बोली हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील। कथेचं वाचन केलं होतं शहाजोया सुभेदार यांनी।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
1: कर्तव्य या चित्रपटातलं गाणं ऐकूया।

कर्तव्य या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलंच. संगीतबद्ध केलं होतं दिलीप सेन समीर सेन यांनी. आता आपण ऐकणार आहोत कुरुक्षेत्र या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
1: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
0: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचं आहे पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315156।
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
6: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
7: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
6: मोबाईल 9205994290।
7: वेळ सकाळी 10:30 ते 8:30।
8: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
9: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
8: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल।
9: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा, जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
10: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 90 28 0 38 555।
11: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
12: लाहोटी साडी, चाटी गल्ली सोलापूर।
6: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं,

0: विषय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
0: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
6: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात.
7: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
6: मोबाईल 9372144434.
0: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
1: संपर्क 87884014497.
0: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
1: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
8: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
0: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
1: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
0: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
1: मोबाईल 8608853499 किंवा 72190063353.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
11: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका अहिल्याबाईंचा राज्यकारभार आणि प्रशासकीय कारकीर्द. या विषयावरती प्राध्यापक डॉ शिवाजी वाघमोडे यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकूया.
12: श्रोते हो, नमस्कार. आपण जाणताच श्रोते हो की अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जन्मवर्षानिमित्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही चरित्र कथनमाला आम्ही प्रसारित करत आहोत.

0: ते हो आचार्य विनोबा भावे अहिल्याबाईंबद्दल म्हणतात, आम्ही जेथे जेथे गेलो तेथे तेथे अन्य प्रांतीयांकडून आम्ही अहिल्याबाईंची स्तुतीच ऐकली. शस्त्रबळानं दुनियेला जिंकणारे अनेक आहेत, परंतु प्रेमानं भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्याबाई ही एकमेव देवी आहे. श्रोते हो, आज या चरित्रकथनमालेत विचारपुष्प गुंफण्यासाठी आपण डॉक्टर शिवाजी वाघमोडे, जे प्राध्यापक आणि इतिहास विभाग प्रमुख आहेत भारत महाविद्यालय जेऊर या ठिकाणी, 24 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्यांना आपण आज इथं आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी आपण अहिल्याबाईंच्या राज्यकारभार आणि प्रशासकीय कारकिर्दीबद्दल माहिती घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आपल्या या संवादामध्ये सर्वप्रथम मला आपल्याला विचारायला आवडेल की अहिल्याबाईंची एक उत्तम प्रशासक म्हणून जडणघडण होण्यामध्ये मल्हारराव होळकरांचं खूप मोठं योगदान होतं, ते आपल्या श्रोत्यांना आपल्याला कसं सांगता येईल?
1: अहिल्याबाईंची सून म्हणून निवड करण्याची जी कथा आहे, मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंच्या निवडीचा जो प्रसंग आपल्याला वेगवेगळ्या संदर्भ साधनांमधून वाचायला मिळतो, तर चोंडी या ठिकाणी सिन्हा नदीकाठी फोर्ले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या सैन्याचा तळ पडला असताना त्या ठिकाणी एक लहानशी 7-8 वर्षाची चुनचुनीत मुलगी त्यांच्या नजरेस पडते. तिचं धाडस, तिची त्या ठिकाणी हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पेशवे पहिले बाजीराव हे मल्हारराव होळकरांना ही मुलगी तुम्ही सून करून घ्या अशा पद्धतीचा सल्ला देतात. पुढे मल्हाररावांच्या मुलाचा खंडेरावांचा विवाह अहिल्याबाईंशी पुण्याला शनिवार वाड्याच्या समोर बाजीराव साहेबांनी लावून दिला. तेव्हापासून अहिल्या होळकरांच्या घराण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या घडामोडी घडतायत त्या पाहत होती. मल्हारराव होळकरांकडे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये राज्यकारभार करण्याचं, लढाया करण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव होते आणि मल्हाररावांनी आपल्या सुनेची जडणघडण होण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची अतिशय चांगली व्यवस्था केली. मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रशासन, लोक प्रशासन, अर्थ, गणित, न्याय, संरक्षण अशा सगळ्या विषयांमध्ये अहिल्याबाई तर्फे झाल्या. त्यांच्यावरती प्रशासनाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या, हिशोब त्यांना पाहायला लावले, न्याय निवाडा करायला लावला, लष्करी व्यवस्थापन त्यांच्या हातून ते करून घेत होते. मुलीला मोठे करणारे आई वडील आजच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक घरामध्ये दिसतात, परंतु सुनेला मोठे करणारे सासू सासरे आजही दुर्मिळ आहेत. परंतु 300 वर्षापूर्वी मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाई होळकर यांनी आपल्या सुनेला घडवलं आणि त्यामुळेच अहिल्याबाईंची एक उत्तम प्रशासक, लोककल्याणकारी राज्यकर्ती म्हणून ख्याती आज तागायत भारतामध्ये आपल्याला दिसून येते.
0: म्हणजे उत्तम प्रशासक होण्यासाठी मूळतः एक संधी मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना दिली.
1: हो.
0: सर, अहिल्याबाईंच्या काळातील होळकरशाहीचा एकंदरीतच एक प्रशासकीय ढाचा होता, एक विशिष्ट अशी रचना होती, तर ती रचना सर्वसाधारणपणे कशी होती? इतर मराठा सरदार म्हणा, सरंजामदार घराणी जी होती ती म्हणा, त्यांच्यापेक्षा काही आपल्याला इथं वेगळेपणा काही आपल्याला जाणवतो का?
1: तत्कालीन मराठा राज्य प्रशासनामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती, पेशवे, त्यानंतर सरंजामी सरदार, मग स्थानिक पातळीवरती काम करणारे वतनदार, वेगवेगळे सरकारी अधिकारी असा सर्वसाधारण ढाचा मराठा राज्यामध्ये आपल्याला दिसतो. तोच होळकरांच्या आधिपत्याखालील प्रदेशात सुद्धा होता, तरीही इतरांपेक्षा थोडे वेगळेपण आपल्याला होळकरांच्या प्रशासन यंत्रणेमध्ये दिसून येतं. सरंजामी जहागीर आणि खाजगी जहागीर असे दोन विभाग होळकरांच्या प्रशासनामध्ये आपल्याला दिसतात. ही व्यवस्था इतर कुठल्याही सरदारांकडे किंवा अगदी पेशव्यांच्याकडे किंवा छत्रपतींच्याकडे सुद्धा नाही. त्याला कारण असं आहे की 1734 साली मल्हारराव होळकरांनी पेशव्यांकडून गौतमाबाई होळकर यांच्या नावे एक खाजगीची सनद मिळवलेली होती आणि त्या सनदेमध्ये जी खाजगी जहागीर गौतमबाईंच्या नावे देण्यात आली त्या सनदेमध्येच असं नमूद केलेलं होतं की यावरती कुठल्याही होळकर सरदाराचा, पेशव्यांचा अथवा कुणाचाही अधिकार चालणार नाही, त्या खाजगीची सर्वोच्च प्रमुख ही

0: ज्या खाजगी जहागिरीची मालकीन जी असेल तीच असेल आणि गौतमाबाईंच्या नावे ही खाजगी जहागीर जी मिळाली ती पुढे पुढे वाढत गेली. सुरुवातीला ती साधारणतः 3 लाख रुपये उत्पन्नाच्या प्रदेशाची होती पण पुढे पुढे त्याच्यामध्ये फार मोठी वाढ झाली आणि ती जहागीर गौतमाबाईंच्या पश्चात अहिल्याबाईंच्या अखत्यारीमध्ये आली आणि त्या गादीवर त्यावरून कारभार करत असताना अहिल्याबाईंनी जो काही लोककल्याणाचा वसा आणि वारसा कायमस्वरूपी जपला आणि त्या गादीच्या वर येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्यक्तींनी सुद्धा जपावा असा एक पायंडा पाडला म्हणून ती अहिल्याबाईंची गादी म्हणून खाजगीची जहागीर प्रसिद्ध आहे. होळकरांची जी सरमजाम जहागीर होती तर त्याचा होळकर सरदार जो असेल तो प्रमुख होता आणि अहिल्याबाई या खाजगीच्या प्रमुख होत्या. अहिल्याबाईंच्या कारकिर्दीमध्ये झालं असं की तुकोजी होळकरांना सरदारीची सनद देण्यात आली आणि अहिल्याबाईंकडे खाजगीचा कारभार होताच परंतु दोन्हीही काम बहुतांशी अहिल्याबाईंनी पाहिलं. व्यावहारिक दृष्ट्या हे खाजगीचा आणि सरमजामी जहागिरीचा सगळा कारभार वेगवेगळा होता. त्याचे दिवाण वेगळे होते, त्याचे कारभारी वेगळे होते, त्याची प्रशासन यंत्रणा वेगळी होती, त्याचा हिशोब सुद्धा वेगळा होता. याच्याशिवाय इतर जे काही परकीय राज्यकर्ते आहेत किंवा इतर महत्वाचे राजकारणातल्या व्यक्ती आहेत तर यांच्या दरबारामध्ये अहिल्याबाईंचे वकील किंवा प्रतिनिधी आपल्याला दिसतात आणि त्यांचे प्रतिनिधी देखील अहिल्याबाईंच्या राजदरबारामध्ये आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीचं थोडंसं एक वेगळेपण हे आपल्याला होळकरांच्या प्रशासनामध्ये दिसतं.
1: थोडक्यात अहिल्याबाईंचं प्रशासन हे खूप वैशिष्ट्यपूर्ण होतं.
0: हो
1: सर, मग या प्रशासनाची तुलना जर आपण त्याच काळामधल्या इतर राजवटींशी केली तर होळकरशाहीमध्ये आपल्याला काय असे विशेष गुण दिसून येतात?
0: आता अहिल्याबाईंनी राज्य कारभार हाती घेतला तोच मुळी प्रजेच्या सेवेसाठी घेतलेला होता. म्हणजे बऱ्याचशा त्या काळातल्या राजकारण्यांनी ऐषारामामध्ये जीवन जगलेले आहेत परंतु ऐषाराम डामडोल किंवा कुणावर तरी हुकूमत गाजवता यावी याच्यासाठी अहिल्याबाईंनी हा राज्य कारभार हाती घेतलेला नव्हता. ती त्यांच्यावरती पडलेली जबाबदारी होती. ती जबाबदारी पेलण्या इतपत मल्हाररावांनी त्यांना समर्थ केलेलं होतं तरीही त्यांना आपल्याला राज्य कारभार करावा असा काही शौक नव्हता. ती त्यांच्यावर काळानं दैवानं आणलेली जबाबदारी होती आणि राज्यकर्ता हा प्रजेचा मालक नसून तो विश्वस्त असतो, ट्रस्टी असतो ही अहिल्याबाईंची धारणा होती. प्रजाहितदक्षता आणि लोककल्याण हे जे वेगळेपण आहे हे अहिल्याबाईंच्या प्रशासनाचं वेगळं वैशिष्ट्य आहे.
1: सर, अहिल्याबाईंच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या धोरणांचा आधुनिक लोकशाही प्रशासनाशी जर आपण संबंध जोडला तर या दोन्हींमध्ये आपल्याला काही साधर्म्य आढळतं का?
0: लोकशाही ही सर्वोत्तम शासन प्रणाली आहे. आज आपण सर्वजण भारताच्या लोकशाहीचे लाभधारक आहोत, तसेच लोकशाहीचे तारक आहोत, उद्धारक आहोत. तरीही आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य पुन्हा अवतरावं असं वाटतं. अहिल्याबाईंच्या काळासाठी सारखी लोककल्याणकारी कामे व्हावीत असं वाटतं. त्यांच्यासारखी न्यायव्यवस्था आजही असावी असं वाटतं. आपल्या राज्यघटनेत मूलतत्व जर लक्षात घेतलं तर अहिल्याबाईंच्या कायदा न्यायव्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये आणि आजच्या लोकशाहीमध्ये आपल्याला निश्चित साधर्म्य आहे असं दिसतं. पण त्यांच्या काळामध्ये कायद्यात पळवाटा फार कमी होत्या आणि त्यामुळं साधर्म्य जरी आजच्या आपल्या घटनात्मक दृष्ट्या दिसत असेल, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी लोककल्याणकारी अशा पद्धतीची घटना आपल्या देशाला दिलेली आहे, घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर साधर्म्य आहे परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मग आपल्याला पुन्हा अहिल्याबाईंची कार्यकिर्द असावी वाटते किंवा शिवाजी महाराजांची कार्यकिर्द पुन्हा यावी असे वाटते.
1: अगदी सर, आताच आपण आपल्या उत्तरामध्ये अहिल्याबाईंच्या न्यायव्यवस्थेचा उल्लेख केला तर एकंदरीतच अहिल्याबाईंची न्यायव्यवस्था ही कशी होती? न्याय प्रक्रियेमध्ये त्यांनी काही विशेष अशा उपाययोजना केल्या होत्या का? त्यांच्या न्यायप्रणालीमध्ये नैतिक मूल्य आणि धर्म यांना कितपत स्थान होतं?
0: अन्याय हा घडत असतो, न्याय मात्र मिळवावा लागतो. अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाचा प्रशासनाचा महत्वाचा गुण म्हणजे न्यायनिष्ठा. अहिल्याबाईंच्या न्यायदानाची शेकडो उदाहरणे आपल्याला वेगवेगळ्या दप्तरांमध्ये पाहायला मिळतात. त्या काळात गोतसभा, धर्मसभा, ब्रह्मसभा.

0: वगैरे न्याय व्यवस्थेच्या यंत्रणा त्यांच्याही प्रदेशामध्ये होत्या. स्थानिक अधिकारी न्यायनिवाड्याचं काम करत होते, तरीही लोक अहिल्याबाईंकडे सुद्धा आपली गाऱ्हाणी घेऊन जात असत. खूप गंभीर गुन्हा असेल तर अत्यंत कठोर अशा पद्धतीच्या शिक्षा अहिल्याबाईंनी देखील दिलेल्या आहेत, पण सर्वसाधारणपणे गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देण्याकडे अहिल्याबाईंचा कल आपल्याला दिसून येतो. जलद आणि निपक्षपातीपणे न्याय, त्याचबरोबर न्याय प्रक्रियेचा खर्च कमीत कमी व्हावा, ह्या बाबी अहिल्याबाईंनी प्रामुख्यानं पाहिलेल्या आहेत. नैतिक मूल्यांच्या बाबतीत जर विचार केला तर अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व कांच्या दृष्टीनं वंदनीय होतं. अहिल्याबाईंचा न्याय अमान्य करणे म्हणजे आपण पाप करतोय अशा पद्धतीची धारणा लोकांची बनलेली होती. अगदी ज्याच्या विरोधात न्याय गेलाय त्याला सुद्धा कधीही शंका येत नव्हती की अहिल्याबाईंनी दिलेला निर्णय चुकीचा आहे म्हणून. म्हणजे अहिल्याबाईंच्या या न्यायिक नैतिक मूल्यांचा लोकांवरती एवढा प्रभाव पडलेला होता. आणि धर्माच्या बाबतीत जर विचार केला तर मला असं वाटतं की धर्म म्हणजेच कर्म आहे. राजाचा एक धर्म आहे राजधर्म. मी शिक्षक आहे म्हणून माझा शिक्षक धर्म आहे. एक सैनिक आहे तर त्याचा सैनिकी धर्म आहे, म्हणजे त्याचं कर्तव्य म्हणून धर्म. म्हणजे आपल्या प्राचीन मूल्य परंपरेमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे जे सांगितलंय, इथं जो धर्म अपेक्षित आहे तो धर्म कर्म आहे. जो ज्याच्या भूमिकेत आहे ते कर्म त्यानं व्यवस्थित पार पाडायचं आहे. अहिल्याबाई ह्या स्वधर्माच्या अभिमानी होत्या, सर्व धर्म सहिष्णू भावही त्यांच्याकडे होता. पण या ठिकाणी न्यायाच्या बाबतीत जर तुम्ही धर्माची सांगड घालाल तर त्यांचा या ठिकाणी जो धर्म आहे तो राजधर्म आहे. आणि राजानं आपल्या प्रजेप्रती अगदी निपक्षपातीपणे करायला पाहिजे, तीच भूमिका या ठिकाणी आपल्याला अहिल्याबाईंची दिसते.
1: सर, आत्ताच आपण सांगितलं की न्यायधर्मावर आधारित असं अहिल्याबाईंचं एकूणच प्रशासन होतं. सर, कोणत्याही राज्याचा पाया हा शेती असतो. कोणत्याही सुखी आणि समृद्ध प्रशासनाच्या मुळाशी शेती हा एक महत्वाचा भाग असतो. मग अहिल्याबाईंच्या कृषी आणि महसूल धोरणांमुळं त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय लाभ झाले हे आपल्या श्रोत्यांना आपल्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्या काळामध्ये तर शेती हाच मुख्य व्यवसाय होता, उत्पन्नाचं साधन होतं. अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीने जमिनी कसण्यासाठी दिल्या, त्याच्या नोंदी योग्य ठेवल्या, लागवडीखालचं क्षेत्र वाढलं पाहिजे म्हणून पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं, आपल्या अधिकाऱ्यांना लोकांना सहकार्य करण्यासाठी सातत्यानं आदेश दिले, जमीन महसूल निश्चित केला, तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. रोगराई असेल, दुष्काळ असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लष्करी हालचालींमुळं युद्ध मोहिमांमुळं जर शेतकऱ्यांच्या शेतमालाचं पिकांचं नुकसान झालं तर त्या नुकसानीचा पंचनामा करून त्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था अहिल्याबाई करत असत. शेतकऱ्यांची जर कोणी अडवणूक करत असेल किंवा एखादा अधिकारी किंवा स्थानिक वतनदार जर शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करत असेल तर अशा अधिकाऱ्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांना अहिल्याबाईंनी कठोरात कठोर शिक्षा केलेल्या आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना नेहमी त्यांच्या उद्योगामध्ये गुंतवून ठेवणं, त्यांच्या माध्यमातून राज्याचं उत्पन्न वाढवणं, आणि जर आपण सूत्र बघितलं की कृषी क्रांतीतून अर्थक्रांती, अर्थक्रांतीतून समाजक्रांती आणि समाजक्रांतीतून देशोन्नती, हे जे मुख्य सूत्र आहे हे राज्यकर्त्याला कळलं की ऑटोमॅटिक देशाचा सर्वांगीण विकास होतो. अहिल्याबाईंना हे कळलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाईंनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या. शेतकरी सुखी तर राज्यकर्त्याला देखील राज्य कारभार करत असताना फार काही अडचणीला सामोरं जावं लागत नाही हे अहिल्याबाईंनी ओळखलं होतं.
1: अगदी बरोबर आहे सर. आपल्या राज्याचा पाया म्हणून अहिल्याबाईंनी कृषी आणि जमिनी यांना केंद्रीभूत मानलं. शेतकरी या सामान्य घटकाला महत्व देणाऱ्या अहिल्याबाईंनी स्थानिक प्रशासन आपलं जे होतं ते चालवण्यासाठी म्हणून विकेंद्रीकरणाचं तत्व सांभाळलेलं होतं. तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
0: अहिल्याबाईंच्या कार्यकिर्दीमध्ये

मध्ये जी काही पूर्वापार चालत आलेली यंत्रणा मराठा राज्यामधली होती ती चालूच होती, पण अहिल्याबाईंनी त्याच्यामध्ये काही आवश्यकतेनुसार बदल केले, काही सुधारणा केल्या। पूर्वी पाटील, कुलकर्णी, चौगुला, कानुनगो, देसाई, सेटे, महाजन किंवा मामलतदार, कामविजदार ही जी काही वतनदार आणि सरकारी अधिकारी मंडळी होती ती पूर्वीप्रमाणे काम करतच होती, परंतु अहिल्या

0: प्रमाणे काम करतच होती, परंतु अहिल्याबाईंनी काही अधिकची पदं निर्माण केलेली आपल्याला दिसतात. रितसर काही कायदे कानून त्या ठिकाणी निर्माण केलेले दिसतात. आणि त्याच्याशिवाय इतर जे समाज घटक आहेत यांनाही या प्रशासनामध्ये जोडून घेण्याचं काम केलं. उदाहरणादाखल मी असं सांगेल की बाबा चोरी आहे किंवा रस्त्याचा बंदोबस्त आहे किंवा संरक्षणाची व्यवस्था आहे, तर हे काम का करावं लागत होतं राज्यकर्त्यांना, त्याच्यासाठी यंत्रणा का उभी करावी लागत होती, तर हे जे काही असे गुन्हेगार जमाती होत्या त्यांनाही उपजीविकेचं साधन नव्हतं आणि म्हणून त्यांच्याकडून त्यांचा व्यवसाय म्हणून या गोष्टी केल्या जात होत्या. जसा शेतकऱ्याला व्यवसाय आहे, व्यापाऱ्याला व्यवसाय आहे, तसा चोरी करणे हा सुद्धा एक त्या लोकांच्या व्यवसायाचा भाग होता. आणि मग अशा लोकांना उपजीविकेची अन्य साधनं दिली आणि त्यांच्याकरवीच या संरक्षण यंत्रणेमध्ये त्यांचीच नेमणूक करून त्यांचे काही प्रमुख असतील त्यांना त्या भागाचं प्रमुख सूत्र दिली, तुम्हीच या रस्त्याचं संरक्षण इथून इथपर्यंत करा, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला अशा अशा पद्धतीचा आम्ही पगार देऊ किंवा एवढे एवढे तुम्हाला काही त्यांच्याकडून कर घेण्याची आपण सवलत देऊया किंवा अधिकार देऊया, अशा गोष्टी राबवल्या. याच्याशिवाय उपजीविकेची इतर साधनं दिली आणि असे समाजातले जे काही वेगवेगळे घटक होते या सगळ्या घटकांना प्रशासनामध्ये त्यांनी सामावून घेतलं असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे बंदोबस्तही झाला, त्या लोकांना अधिकारही मिळाले आणि समस्याही सुटली.
1: अगदी बरोबर आहे सर. अहिल्याबाई या अष्टावधानी होत्या, धर्म, न्याय, शेती, महसूल यांची चोख व्यवस्था ठेवणाऱ्या अहिल्याबाईंनी आपलं लष्करी प्रशासन सुद्धा अगदी ताकदीचं ठेवलं होतं. तर त्यांचं लष्करी प्रशासन कसं होतं सर, आणि त्यांचं सैन्य व्यवस्थापनात म्हणा किंवा सीमा सुरक्षेमध्ये त्यांनी कोणती धोरणात्मक अशी भूमिका ठेवली होती?
0: मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की अहिल्याबाईंची जडणघडण जी आहे ती मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली झालेली होती. आणि मल्हारराव होळकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. त्या काळातल्या 52 मोठ्या लढाया मल्हाररावांनी जिंकलेल्या होत्या, शेकडो चकमकी, त्याची गणती आपल्याला करता येणार नाहीये. मल्हाररावांचं हे जे संपूर्ण भारतामधलं प्रस्थ आहे किंवा त्यांचा दरार आहे तो सैन्यशक्ती मुळच निर्माण झालेला होता आणि हे अहिल्याबाईंनी पूर्वीपासून पाहिलेलं होतं. मल्हारराव होळकरांच्या कार्यकिर्दीमध्येच अहिल्याबाई लष्करी व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं करत होत्या. मल्हारराव होळकर त्यांच्यावरती घोडदळाची नेमणूक असेल, पगार व्यवस्थापन असेल, योग्य पद्धतीनं भरती असेल, दारूगोळ्याची व्यवस्था असेल, तोफांची व्यवस्था असेल, ही सगळी कामगिरी अहिल्याबाईंकडे होती. त्यांच्यावरती ते जबाबदारी टाकायचे. तिकडून मोहिमेवर असताना पत्र त्यांना अहिल्याबाईंना यायची की बाबा या या मोहिमेसाठी उत्तम पद्धतीचे हजारो एवढे एवढे बैल लागतायत, एवढे एवढे घोडे लागतायत, एवढे एवढे तोफगोळे लागतायत, एवढे एवढे बाण लागतायत, हे सगळं पत्रात यायचं. अहिल्याबाई त्याची योग्य पद्धतीने व्यवस्था करून ठेवायच्या. आणि मग ही गोष्ट मल्हाररावांच्या कार्यकिर्दीपासून अहिल्याबाई पाहत होत्या. होळकरांना मान का आहे, सन्मान का आहे, तर त्यांची लष्करी ताकद मोठी आहे म्हणून आहे. आणि म्हणून अहिल्याबाईंनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये सुद्धा तुकोजी होळकरांच्या नेतृत्वाखाली हे होळकरांची फौज कायमस्वरूपी उत्तम दर्जाची राहील, शिंद्यांच्या तुडीची राहील. इतर बाकीच्या मराठा सरदारांच्या तर वरचढ राहीलच, पण शिंदे सरदारांच्या बरोबरीची राहील या पद्धतीनं त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. आणि होळकरांची लष्करी शक्ती ही उत्तम, त्याचं नियोजन उत्तम, ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याबाईंनी राखलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांनी इंग्रजांच्या बरोबर भविष्यात लढाई करावी लागणार आहे हे ओळखून महाजी शिंदेनं जशी कवायती पलटण उभा केलेल्या होत्या, त्याच पद्धतीनं अहिल्याबाईंनी देखील 1793 साली जेपी बॉईड यांच्याबरोबर जो एक करार केलेला आपल्याला दिसतो त्यांच्या माध्यमातून त्यांनी लष्करी पलटण आपल्या सैन्यामध्ये सुद्धा उभी केलेली होती. आणि त्यांच्या पश्चात होळकरांच्या सैन्यामध्ये सुद्धा जवळजवळ 10 पलटणी द्युदर नेक नावाच्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. म्हणजे या सोबतच अहिल्याबाई ह्या पेशव्यांना किंवा महाजी शिंदे असतील किंवा नाना फडणीस असतील किंवा इतर मराठा सरदार असतील या सगळ्यांना वारंवार सैन्याची उपेक्षा करू नका, आपापल्या पद्धतीनं

0: मजबूतीने राहा, आपलं सैन्य कायमस्वरूपी उत्तम राखा, असे सल्ले देताना दिसतात. इंग्रजांचं जे काही खरं स्वरूप आहे ते अहिल्याबाईंनी ओळखलेलं होतं, म्हणून इंग्रजांच्या बरोबर सगळ्यांनी मिळून कशा पद्धतीनं योजना आखली पाहिजे, मग निजाम असेल, नागपूरचे भोसले असतील, पेशवे असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांचा बंदोबस्त करावा, त्यांचा समाचार घ्यावा, इथपर्यंतचं मार्गदर्शन लष्करी बाबतीमध्ये अहिल्याबाईंनी केलेलं आपल्याला दिसतं.
1: सर, आज सुद्धा आपल्या देशाच्या संदर्भात आपण लष्करी प्रशासनाचं, सैन्याचं जे काही महत्व आहे ते आज आपल्याला लक्षात येतच आहे, पण अहिल्याबाईंनी याच गोष्टीवरती 300 वर्षापूर्वी सुद्धा खूप उत्तम काम केलेलं आपल्याला दिसतंय. सर, रस्ते म्हणा, नदीघाट, विहिरी, धर्मशाळा, अन्नछत्र म्हणा, मंदिरे, तीर्थक्षेत्र, या सगळ्याचा विकास जो आहे, या विकासावरती तसेच लोकोपयोगी अशा कामांवरती अहिल्याबाईंनी खूप भर दिलेला आपल्याला दिसतो. तर या सगळ्याच्या पाठीमागे अहिल्याबाईंचा प्रशासनिक असा काही विशिष्ट दृष्टिकोन होता का?
0: उत्तम प्रशासकाची जर पारख करायची म्हणलं तर आपल्या राज्यामधल्या सर्व घटकाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सातत्यानं उद्योग रोजगार मिळाला पाहिजे याची व्यवस्था करणं आहे. अहिल्याबाईंनी ही जी धार्मिक आणि लोकोपयोगी कामं केली त्या कार्याला आपण केवळ एक त्यांची भावभक्ती किंवा धर्मभोळेपणा किंवा पुण्यसंचयासाठी केलेला खटाटोप या नजरेतून नाही पाहिलं पाहिजे. त्याच्या मागं त्यांचा उत्तम अशा पद्धतीचा एक प्रशासकीय दृष्टिकोन होता, उत्तम व्यवस्थापकीय दृष्टिकोन होता. या कार्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी साधलेल्या होत्या, त्याला अनेक आयाम होते, त्याच्यातून आर्थिक प्रगती, व्यापार उद्योगाला चालना, पर्यटनाला चालना, यासोबतच पर्यावरणाचं रक्षण, याचबरोबर धर्मसंस्कृतीची जोपासना, संवर्धन, संरक्षण, या कित्येक गोष्टी त्यातून साधल्या गेलेल्या होत्या. कित्येक कारागिरांना, मजुरांना हक्काची रोजीरोटी त्याच्यामुळे मिळालेली होती आणि वेगवेगळ्या गोष्टींना त्यामुळे प्रोत्साहन मिळालं. आर्थिक ज्या काही सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी असतात त्या उत्पन्नाचा योग्य तो वाटा जनकल्याणासाठी खर्च या माध्यमातून झाला, म्हणजे अर्थचक्र राज्याचं सुद्धा अशा पद्धतीनं फिरलं. कारण अहिल्याबाईंची मी सुरुवातीला सांगितलं की खाजगी जो कोश होता त्या खाजगी कोशाचा उपयोग त्यांनी या कार्यासाठी केला, त्याच्यामुळे लोकांना, कारागिरांना उत्पन्नाचा स्रोत मिळाला, त्यांची कलाकुसर दाखवण्याची संधी मिळाली, अशा या प्रशासकीय गोष्टी साधल्या गेलेल्या आहेत आपल्याला त्याच्यामधून दिसतं.
1: सर, आपल्या या संवादामध्ये मला हे जाणून घ्यायला आवडेल की अहिल्याबाईंनी प्रजेसोबत संवाद साधण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा उभी केली होती, तर त्या या संवादासाठी कोणत्या प्रकारचं माध्यम किंवा यंत्रणा वापरत असत?
0: त्यांचे जे स्थानिक अधिकारी आहेत तर त्यांच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजाचे अहवाल स्थानिक पातळीवरचे त्यांच्यापर्यंत पोहोचत होते किंवा त्यांचे हुकूम आदेश तिथपर्यंत मिळत होते आणि वेगवेगळी जी काही सामाजिक धार्मिक कार्य त्यांनी केली त्याच्या माध्यमातूनही त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या नावाची चर्चा जनसामान्यांपर्यंत अगदी आश्रितो हिमाचल पोहोचत होती.
1: सर, अहिल्याबाईंच्या प्रशासनामध्ये एक लोकाभिमुखता होती आणि हा सगळ्यात मोठा त्यांच्या प्रशासनाचा एक गुण होता, एक मोठं वैशिष्ट्य होतं, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल?
0: लोककल्याण, मानवता, लोकाभिमुखता ही अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाची आणि प्रशासनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी जात, धर्म, भाषा, सीमा असा कोणताही अडथळा न मानता शुद्ध हेतून अस्यतो हिमाचल लोककल्याणकारी कार्य केली आणि भारतीय जनतेच्या अंतकरणाची तार अशा कल्पकतेनं छेडली की त्यामुळे निर्माण झालेल्या सप्तस्वरांनी अहिल्याबाई या सीनाकाठच्या एका कन्येचा, महेश्वरची महाश्वेता, एक नारी ते देवीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आणि त्यांचं नाव आजही संपूर्ण भारतामध्ये आपण खूप आदराने आणि सन्मानाने घेतो.
1: वाघमोडे सर, आज आपण आमच्या श्रोत्यांना अहिल्याबाईंच्या राज्यकारभार आणि प्रशासकीय कारकिर्दीची अगदी सोप्या भाषेत माहिती करून दिली. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी या चरित्र कथनमालेत एक विचार पुष्प आपण गुंफलत यासाठी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राकडून मी आपले आभार

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात क्रांती या चित्रपटातलं गीत.

क्रांती या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत पॅरडाल यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे राहुलदेव बर्मन यांनी. चित्रपट रॉकी.

0: सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राहुलदेव बर्मन यांच्या संगीत नियोजनात मजरूह सुलतानपुरी यांची रचना. गायक किशोर कुमार, चित्रपट कुदरत.

विविध प्रयोग करून वेगवेगळ्या साधनांवर धून निर्मिती करून चित्रपटातील गाण्यांना संगीत देणारे राहुल देव बर्मन यांच्याच संगीत नियोजनात गुलजार यांचं गीत आपण ऐकणार आहोत. गायला हे लता मंगेशकर यांनी चित्रपट बसेरा.

राहुल देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात आता आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. गायला आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांनी चित्रपट लव्ह स्टोरी.

रात्रीचे 10:30 आणि 40 सेकंद होत आहेत. गुलदस्ता हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत खय्याम यांच्या संगीत नियोजनात निदा फजली यांची रचना, गायक कलाकार लता मंगेशकर आणि नितीन मुकेश, चित्रपट नाखुदा.

0: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
1: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर।
0: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
0: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
0: ऐकत रहा आणि बनवत रहा
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: गुलदस्ता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत। प्यासा सावन या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

गुलदस्ता या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत. एसपी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या एकल स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅराडाल यांचं, चित्रपट एक दुजे के लिए.

याराना या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राजेश रोशन यांचं होतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर कमलेश अवस्थी, अनवर, सुमन कल्याणपूर आणि सहकार्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट नसीब.

या गीताबरोबरच गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.